311.5 meters अर्थात 963 kilohertz तसंच 102.1 FM आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. श्रोते हो, आज शनिवार भारतीय सौर दिनांक 18 अश्विन शके 1948 म्हणजेच 10 ऑक्टोबर 2026. श्रोते हो, आमच्या प्रातकालीन सभेत आपलं सहर्ष स्वागत. सकाळचे 5:57 होत आहेत. सभेची सुरुवात करीत आहोत मंगलवाद्यानं.

आकाशवाणीचे हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. श्रोते हो सकाळचे 6 वाजतात. आता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

यांच्या सेवनाने मेंदूच्या कार्यक्षमतेत बदल होतात. बरेच लोक स्वतःला उत्साही वाटावं म्हणून, काही लोक तणावापासून दूर जाण्यासाठी किंवा स्वतःची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि आपल्या मित्रपरिवाराच्या दबावाखाली येऊन किंवा व्यवसायाची गरज म्हणून किंवा कधी आनंद साजरा करण्यासाठी तर कधी दुःख विसरण्यासाठी व्यसनाची सुरुवात करतात. प्रपंच हा व्यवहार मात्र आहे. जिथं देणं घेणं पूर्ण होतं तिथं व्यवहार पूर्ण होतो. आपण कुणाचं देणं लागत असू तर ते देणं फेडलं किंवा कुणाकडून आपल्याला येणं असेल ते येणं आलं की व्यवहार पूर्ण होतो. प्रपंचातलं हे देणं घेणं यथायोग्य पार पाडण्यालाच आपण कर्तव्य असं म्हणतो. वडिलांचं मुलांविषयी काही कर्तव्य असतं, तसंच मुलांचंही वडिलांविषयी काही कर्तव्य असतं. पतीचं पत्नीविषयी, पत्नीचं पतीसंबंधात काही कर्तव्य असतं. भावाभावांमध्ये, बहिणी भावामध्ये, बहिणी बहिणींमध्ये, आई मुलांमध्ये, अगदी प्रत्येक नात्यात एकमेकांशी कर्तव्य असतं. जगात ज्यांच्याशी आपला संबंध येतो त्यांच्याशीही आपलं काही ना काही कर्तव्य असतं हे आपण विसरायला नको. इथंच खरी अडचण येते. तेवढं कर्तव्य आहे तेवढाच व्यवहार आपण करीत नाही, कारण आपण हवं नकोपणानं प्रपंच करीत असतो. काही गोष्टी आपल्याला हवेशा वाटतात तर काही नकोशा, काही नाती हवीशी वाटतात तर काही नकोशी. आपल्या प्रपंचात आपली आवड निवड असते. आपल्या आवडीच्या नात्याच्या माणसांसाठी आपण कर्तव्याची सीमारेषा ओलांडून मोहानं ग्रासून व्यवहार करतो. त्याचप्रमाणे आपल्या नावडीच्या नात्याच्या माणसांसाठी आपण कर्तव्य इतपत देखील व्यवहार न करता द्वेषानं मात्र ग्रासून वागतो. आपला प्रपंच असा मोह आणि द्वेषानं भरलेला आहे. अशाच प्रपंचाचं आपल्याला पक्क व्यसन जडलंय. संत म्हणतात, व्यवहारात व्यसन म्हणून काही करू नये. जिथं ज्याची जितकी जरुरी असेल तितकंच केलं पाहिजे. म्हणजेच प्रपंच हा कर्तव्याला अनुसरून करायचा आहे. त्यामध्ये आसक्तीनं व्यसनांध बनून वावरू नका. जेवढं कर्तव्य आहे तेवढं करणं मात्र जरुरी आहे. प्रपंचापेक्षा भगवंताच्या नावाचं व्यसन जर आपल्याला जडलं तर काही बिघडेल का? कारण संत म्हणतात, भगवंताचं व्यसन बिघडवित नाही, बाकी कोणतंही व्यसन घात करतं. व्यसन नेहमी वाढत्या प्रमाणावर असतं. आजच्यापेक्षा उद्याचं प्रमाण अधिक हवं असं असतं, ते घात करतं. म्हणजे प्रपंचाचं व्यसन जडलं की प्रपंच कधीच पुरा झाल्यासारखं वाटत नाही. आवडत्या माणसांसाठी मोहनं वाहवत जाऊन सतत काहीतरी करत राहायची सवय जडते. हे सुद्धा एक व्यसनच आहे. कितीही केलं तरी ते अपुरंच वाटतं. हे व्यसन घात करतं. याचं कारण असं की जुभाव आपल्या बाजूनं असतं तोच दुसऱ्या बाजूनं असेलच असं नाही. बऱ्याचदा तो नसतोच. स्वार्थ जोवर साधला जात असतो तोवर नातं टिकवायचं हा माणसाचा स्वभावच आहे. त्यात आपणही आलो. आपल्या स्वार्थाच्या आड जरा कोणी येऊ द्या, तुम्ही त्या माणसाचं जीवनातलं महत्व कमी करून टाकता. तेव्हा मोहभ्रमानं दुनियेसाठी वाहत जाण्याचं व्यसन लागलं की त्याचा शेवट आघातातच होतो. नातं तुटतं, नात्यांचे हेतू बदलतात, संदर्भ वेगळे होतात. तेव्हा आपलेपणाच्या व्यसनानं ग्रासलेल्या

0: माणसाचं जीवनातलं महत्व कमी करून टाकतात। तेव्हा मोहभ्रमानं दुनियेसाठी वाहत जाण्याचं व्यसन लागलं की त्याचा शेवट आघातातच होतो, नातं तुटतं, नात्यांचे हेतू बदलतात, संदर्भ वेगळे होतात। तेव्हा आपलेपणाच्या व्यसनानं ग्रासलेल्या माणसाला वास्तव्याचा आघात हा सोसावाच लागतो। आघात जगाचे नसतात तर ते आपलेपणाचेच असतात।
1: विचार पुष्प कार्यक्रमात आताच आपण विजय भुयार यांचे विचार ऐकलेत। वाचक स्वर होता नरेंद्र कुमार ठाकूर यांचा। आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत आराधना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला संत ज्ञानेश्वरांचा अभंग।

आशा भोसले यांच्या आवाजातील भक्तिरचना आत्ताच आपण ऐकलीत. आराधना भक्तिसंगीताचा आस्वाद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेला संत चोखामेळा यांचा अभंग आत्ताचा आपण ऐकलात. कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात संत तुकारामांची भक्तिरचना.

समूह स्वरातील देशभक्तीपर रचना आत्ताच आपण ऐकलीत आणि याबरोबरच आजचा आराधना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम संपला. कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 6:35 झाली आहेत. श्रोते हो, जाणून घ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात समस्यांनुसार हरभरा पिकाचं व्यवस्थापन ही माहिती आपण ऐकाल. वाचक स्वर किशोरी वाघुळदे यांचा, सादर करते ज्ञानेश्वर बोबडे. 6:45 आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी डॉक्टर दीपिका चंढोक यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत भाग दुसरा आपण ऐकाल. आणि 6:50 परिसर या कार्यक्रमात जलव्यवस्थापन याविषयी अपरूप अडावतकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7 स्थानिक घटना घडामोडींवर आधारित कार्यक्रम अवतीभोवती आम्ही प्रसारित करू. 7:25 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल. सकाळी 7:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. आज सकाळी 8:40 जागतिक टपाल दिनानिमित्त समन्वित रूपक पोस्टमन नात्यांचा संदेशवाहक लेखन बळीराम वाघ यांचे. सहभागी झालेत नयन पवार, अनिल नरवडे, स्मिता नामदे, वैजयंती नांदगावकर आणि अनुप्रिया भाले. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू सकाळी 8:40. सकाळी 9 लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण आमच्या केंद्रावरून घेऊ शकाल. 9:30 झुंबर ही कौटुंबिक श्रुतिका. श्रुतिकेचं लेखन केलंय संदीप केदार यांनी. लेखकासह सहभागी झालेत विद्या पाटील आणि नरेंद्र कुमार ठाकूर. आज सकाळी 9:45 स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सकाळी 9:55 प्रायोजित कार्यक्रम दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगे अँड सन्स. सकाळी 10 श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी फरमायशी गीतांचा कार्यक्रम आपकी पसंत. सकाळी 10:50 प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराप आम्ही प्रसारित करू. 11:05 गाता रहे मेरा दिल निवेदनासह चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम निवेदन अर्चना मुळे यांचे. 11:30 मराठी मिश्र संगीताचा आस्वाद आपण घेऊ शकाल. श्रोते हो, आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू दुपारी 12 यात सुरुवातीला वनिता मंडळ. या अंतर्गत महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026 याविषयी कृषी उपसंचालक नंदकुमार माने यांची मधुरा पुजारी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. त्यानंतर बोल कायद्याचे या मालिकेत ॲडव्होकेट वर्षा जाधव यांनी केलेलं मार्गदर्शन भाग चौथा. 1:05 आणि संध्याकाळी 6:10 गीतबहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 1:40 जालना जिल्हा वार्तापत्र. 1:45 भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. दुपारी 2 कृषीवाणी. दुपारी 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यात धारिणी वीर राघवन यांचं शास्त्रीय गायन, राग आरंभी आणि हे

0: वती आपण ऐकाल. आमच्या सायंकालीन सभेत 5:02 नादब्रह्म या कार्यक्रमात शिवकुमार अनंतरामन यांचं व्हायोलिन वादन आपण ऐकाल. राग नाट्यकुरंजी आणि कल्याणी तसंच सिंधुभैरवी. 5:15 कार्यक्रम पीपल्स पद्मवान आकाशवाणी. 5:30 युवदोस्तांसाठीचा कार्यक्रम युववाणी. यात व्यायाम आणि समतोल आहार याविषयी विश्वनाथ बकाले यांची मुलाखत, सादरकर्त्या तेजा दुर्वे. 6:30 हिंदी कार्यक्रम विविधा. 7:15 वृत्तविशेष. 7:30 किसानवाणी कार्यक्रमात केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम. 8:15 लोकसंगीत. 9:30 राष्ट्रीय संस्कृती पत्रिका आणि रात्री 10:00 संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम. यात आचार्य जी उपाध्याय यांचं कर्नाटक शैलीतील गायन आपण ऐकू शकाल. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कृषीवाणी. आजच्या कार्यक्रमात ऐकूया समस्यांनुसार हरभरा पिकाचं व्यवस्थापन ही माहिती. वाचक स्वर किशोरी वाघुळते यांचा आहे. सादर करते ज्ञानेश्वर बोबडे. ऐकूया कृषीवाणी.
1: समस्यांनुसार हरभरा पिकाचं व्यवस्थापन. शेतकरी बंधूंनो, कोरडवाहू आणि बागायती अशा दोन्ही पद्धतीनं घेतल्या जाणाऱ्या हरभरा पिकामध्ये काही समस्या आणि अडचणी येतात. तेव्हा या अडचणींचा विचार जर आपण पेरणीपूर्वीपासून केला तर त्यावरच्या उपाययोजना आपल्याला करता येतात आणि भविष्यामध्ये नुकसान कमी होतं. कोरडवाहू किंवा बागायती लागवडीमध्ये हरभऱ्याची उगवण ही कमी होते. परिणामी झाडांची संख्या कमी राहिल्यामुळे आपल्याला मोठं नुकसान संभवतं. या कोरडवाहू परिस्थितीमध्ये ट्रॅक्टरद्वारे पेरणी करताना बियाणं कमी जास्त खोलीवरती पेरलं जातं. बियाणं जर उथळ पडलं तर वरच्या थरातल्या कमी ओलीमुळे अंकुरण होण्यासाठी अडचणी येतात. यावेळेला अर्धवट अंकुरण प्रक्रिया होते आणि कमी उगवणीचा धोका असतो. त्यामुळे पेरणीची खोली योग्य म्हणजे 6-8 सेंटीमीटर इतकी राखावी. ओलिताची व्यवस्था जर असली तर स्प्रिंकलरच्या साह्यानं संपूर्ण शेत ओलावून घ्यावं. योग्य प्रकारे वापसा आल्यानंतर ट्रॅक्टरद्वारे अथवा बैलजोडी चलित पेरणी यंत्रानं पेरणी करावी. बहुतांश वेळा शेत तयार केल्यानंतर शेतकरी कोरड्यामध्येच हरभऱ्याची पेरणी करतात, नंतर स्प्रिंकलरच्या माध्यमातून ओलीत करतात. अशा वेळेला जर कमी किंवा जास्त पाणी दिलं गेलं तर दोन्ही परिस्थितीमध्ये बियाण्याला बुरशी चढते आणि कमी उगवणीचा धोका संभवतो. त्यामुळे योग्य आणि एक समान उगवणीसाठी आधी ओलीत द्यावं, योग्य प्रकारे वापसा येऊ द्यावा, त्यानंतरच हरभऱ्याची पेरणी करावी. पिकाची पूर्ण उगवण झाल्यानंतर पीक रोपट्या अवस्थेच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये असतानाच हलकं ओलीत द्यावं, म्हणजेच तुषार सिंचन संचाद्वारे पाणी देण्याचा कालावधी 2-3 तासांपेक्षा जास्त असू नये. याद्वारे जमिनीमध्ये राहिलेलं बियाणं सुद्धा उगवून येईल. पिकाला रोपट्या अवस्थेच्या सुरुवातीला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. आणखी एक समस्या म्हणजे उगवणीच्या वेळी होणारी कतरण. हरभऱ्याचं पीक उगवणीच्या अवस्थेमध्ये असताना उडद्या कीड, भुईकिडा किंवा काळी म्हैस याचा प्रादुर्भाव होतो. याला शेतकरी कतरण म्हणतात. कोरडवाहू हरभरा पिकाचं मोठं नुकसान दरवर्षी होताना आपल्याला आढळतं. याकरता ज्या शेतामध्ये कतरणची समस्या दर हंगामामध्ये आपल्याला आढळते त्या शेतांमध्ये काही उपाययोजना करता येतील. ओलिताची सोय जर असली तर आधी ओलीत करावं, त्यानंतर वापसा आल्यानंतर हरभऱ्याची पेरणी करावी. आधी केलेल्या ओलितामुळे मातीच्या ढेकळा आड लपलेले किडे ओल्या थराखाली गाडले जातात, त्यांचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होतो. पेरणी करत असताना किंवा शेतामध्ये रोटाव्हेटर करण्यापूर्वी दाणेदार क्लोरपायरिफॉस अथवा कारटॅप हायड्रोक्लोराईड 4-5 प्रति एकर यापैकी एकाचा उपलब्धतेनुसार वापर करावा. हरभरा पिकाची पेरणी झाल्यानंतर उगवणीपूर्वी साधारणत 2-3 दिवस आधी किंवा पीक रोपट्या अवस्थेमध्ये असतानाची सुरुवातीची अवस्था, या काळामध्ये नॅपसॅक पंपानं क्लोरपायरिफॉस किंवा क्विनॉलफॉस 20 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे द्रावणाची नोझलला प्लास्टिकचं हुड लावून जमिनीलगत ताठ फवारणी करावी. याद्वारे उगवणीच्या अवस्थेमध्ये कोवळ्या कोंबाची कतरण करणाऱ्या किडींचा बंदोबस्त शक्य होऊन संभाव्य नुकसान टाळता येतं.
0: कृषीवाणी कार्यक्रमात आत्ताच आपण समस्यांनुसार हरभरा पिकाचं व्यवस्थापन ही माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता किशोरी वाघुळदे यांचा. सादर करते होते ज्ञानेश्वर बोबडे. कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: फुला फळांनी ही झाडे जातील जेव्हा भरून.
1: एक दिवस नाही केवळ स्मरणाचा, संकल्प दिवस ठरावा पर्यावरण संवर्धनाचा.

0: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 6:45 होतात. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत आणि 6:55 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला आरोग्यम धनसंपदा.
1: डॉक्टर दीपिका चंढोक, नमस्कार. डॉक्टर
2: नमस्कार.
1: डॉक्टर, आता गेल्या भागात आपण सांगितलं की दोन प्रमुख समस्या असतात लहान मुलांमध्ये, एक तर दात किडणे आणि दुसरं म्हणजे क्राउडिंग, दात जवळजवळ असतात किंवा तिरपे असतात, ही एक समस्या असते. या दोन्ही समस्यांची कारणं आपण आमच्या श्रोत्यांना सांगितली. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना याची लक्षणं काय दिसून येतात ते सांगाल.
2: तर दात जेव्हा किडणं चालू होतं तर सगळ्यात आधी आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की लवकरात लवकर आपण त्याला डिटेक्ट कसं करावं बिईंग अ पेरेंट. तर आई वडिलांना मी हेच सांगू इच्छिते की मध्ये मध्ये आपल्या मुलांच्या दातांचं आपण प्रॉपर इन्स्पेक्शन करावं. आणि ते इन्स्पेक्शन कसं करता येईल की आपल्या मुलांना जवळ बसून तोंड उघड्याला लावायचं आणि समोरून मागून दात व्यवस्थित चेक करायचे. आता चेक करताना आपण काय बरं बघायचं, सगळ्यात आधी दातांचा एक कलर असतो, एक ट्रान्सल्युसंट कलर असतो, म्हणजे एक शायनीसा असा कलर असतो, कारण की दातावरनं इनॅमल नावाचा एक सबस्टन्स असतो. तर जेव्हा कीड चालू होते एकदम असा काळा होत नाही दात, पण तो जो इनॅमल असतो त्याचं कंटिन्युटी तुटल्यामुळे दात असा चॉकी व्हाईट दिसतो, जसं आपला खडू असतो ना व्हाईट पण एकदम असा चॉकी व्हाईट, तर दाताचा कलर सडनली चेंज होतो आणि स्पेसिफिकली असे डॉट्स दिसतात. तर असे ठिपके ठिपके जर आपल्याला दातावर दिसायला लागले आणि त्याचा कलर असा ट्रान्सल्युसंट म्हणजे असा ट्रान्सपरंट टाईपचा नसून तो असा डार्क पांढरा चॉकी व्हाईट आपण ज्याला म्हणतो असे ठिपके जर दिसायला लागले तर आपण लवकरात लवकर जर या स्टेजला डॉक्टरांकडे दाखवलं, डेंटिस्टकडे दाखवलं, तर या स्टेजवर एक छोटीशी ट्रीटमेंट जरी केली तर हा जो किडण्याचा प्रॉब्लेम आहे तो हा इथेच आपण थांबवू शकतो. आता ह्याचा सेकंड स्टेज येतो जेव्हा चॉकी व्हाईट नंतर दात ब्राऊन कलरचे व्हायला लागतात आणि पूर्ण पूर्ण दात असा ब्राऊन नाही होत, दाताचे काही काही पार्ट्स होतात, मेनली आपण ज्या पार्टनी जेवतो स्पेसिफिकली ज्या दाढा असतात त्या लवकर किडतात, कारण की आपलं जेवण आपण दाढांनीच जास्ती चावतो, पुढच्या दातांचं काम जरा कमी असतं. तर मागच्या दातांना स्पेसिफिकली चावणाऱ्या सर्फेसेसवर आपण चेक करावं आणि त्याला चॉकी व्हाईट नंतर ते ब्राऊन होतात आणि ब्राऊन नंतर थर्ड स्टेज मध्ये तो दात ब्लॅक पडतो आणि हळूहळू साईज ऑफ द लिजन आपण ज्याला म्हणतो म्हणजे जो कीड आहे त्याचं पण साईज वाढत राहतो. तर जेवढ्या लवकर आपण हे डिटेक्ट करू, जेवढ्या लवकर आपण डॉक्टरांना दाखवू तेवढ्या लवकर आणि तेवढ्या व्यवस्थित त्याचं ट्रीटमेंट होता येईल. नाहीतर पुढे जर खूप जास्ती किडला दात तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तो दात काढावा लागतो. तर दात वाचवणं खूप जरुरी आहे आणि त्याकरता आपल्याला सतर्क राहणं खूप जरुरी आहे. आपण आपल्या मुलांना पण सांगू शकतो की ब्रश करताना तू प्रॉपरली दात आपले चेक कर आणि कुठेही असे स्पॉट्स दिसले व्हाईट कलरचे किंवा ब्राऊन कलरचे तर आम्हाला नक्की सांग.
1: तर हे प्रमुख लक्षण मानले जाईल दात किडण्याचं. त्या व्यतिरिक्त मग दात जे आडवे तिडवे येतात किंवा खूप जवळजवळ येतात तर त्यामागे नेमकं लक्षणं काय दिसून येतात?
2: तर दात आधी जे दुधाचे दात असतात ते नॉर्मली एवढे तिरपे तारपे नसतात कारण की ते लहान असतात. जेव्हा मोठे दात येतात तोंडामध्ये तेव्हा ते तिरपे तारपे येणं चालू होतं. आता सगळे दात सोबत येत नाही, काही दात आधी येतात काही दात नंतर येतात, पण जसे जसे दात येणं चालू झालं तेव्हाच जर आपल्याला दिसत आहे की दात सरळ येत नाही आहे, एकावर एक येत आहेत किंवा तिरपे येत आहेत किंवा खूप पुढे येत आहेत, तर लवकरात लवकर त्या स्टेजवरही जर आपण डॉक्टरांना दाखवलं तर आपल्याला कमीत कमी वेळेत पुढची ट्रीटमेंट करून आपल्याला ते दात सरळ करता येईल. जर आपण सगळे दात येईपर्यंत थांबलो आणि मग त्यांची ट्रीटमेंट करायला गेलो तर ट्रीटमेंट होते पण त्याचा टाइम ऑलमोस्ट दुप्पट किंवा तिप्पट लागतो. तर जर ऍक्च्युली आधीच आपण जे बघितलं की दात आपले तिरपे तारपे येत आहेत तेव्हाच्या तेव्हा आपण ऍट द अर्लिएस्ट डॉक्टरला दाखवावं, म्हणजे ती ट्रीटमेंट तेव्हाच सुरू करता येईल.
1: हा, म्हणजे जसं लक्षात आलं तसं डॉक्टरकडे जाणं महत्वाचं ठरतं.
2: अगदी.
1: डॉक्टर दीपिका चंढोक, आपण लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
2: धन्यवाद.
1: नमस्कार.
2: नमस्कार.
1: श्रोते हो, लहान मुलांमधील दंत समस्या या विषयावर सुप्रसिद्ध दंतरोगतज्ञ तसंच रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉक्टर दीपिका चंढोक यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर.

0: आज दुपारी 2:05 आणि हा कार्यक्रम पुन्हा ऐकता येईल. 6:50 झाली आहेत वेळ परिसर कार्यक्रमाची.
1: परिसर

श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ऐकूया जलव्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावतकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.

नमस्कार. पाणी म्हणजे जीवन असं आपण म्हणत असतो. पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिला दो लगे उस जैसा, हे चित्रपट गीत आपण ऐकलेलं असेल. हे पाणी आपल्या जीवनात विविध माध्यमातून रंग भरत असतं. माणसाने आपल्या जीवनाच्या विविध गरजा पूर्ण

गुजपरा यांनी बनलेलं आहे. या पाण्याचे आपल्याला अनेक फायदे होत असतात. शारीरिक स्वच्छतेसाठी, आपल्या त्वचेची निगा राखण्यासाठी, शरीरातील योग्य रक्ताभिसरणासाठी, अन्न मिसळण्याचे माध्यम म्हणून, तसेच आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित करण्यासाठी याचा उपयोग होतो. थोडक्यात काय तर मनुष्याला जगण्यासाठी हवा, पाणी आणि अन्नाची गरज भासते. कुठलाही मनुष्य 3 मिनिटांपेक्षा अधिक काळ हवेपासून राहू शकत नाही. तसेच पाण्याशिवायही तो 2 ते 3 दिवसांपेक्षा अधिक काळ जगू शकत नाही. तरी देखील कशाही पद्धतीने चांगलं पाणी अमर्यादित स्वरूपात वापरून आपण त्याचा प्रचंड अपव्यय करीत असतो हे आपण लक्षात घ्यायची वेळ आली आहे. घरगुती वापर, जसे अन्न शिजवण्यासाठी, पिण्यासाठी, तसेच इतर छोट्या मोठ्या कामांसाठी स्वच्छ पाणी आवश्यकच आहे. परंतु काही कामं ही पिण्याच्या शुद्ध पाण्याचा वापर टाळून करणं जमायला हवं. विशेषतः गाड्या, वाहनं धुणं, संडासातील फ्लश टाक्यांमध्ये, बागकाम, बांधकाम या सगळ्यांकरता प्रक्रिया केलेलं, हाताळणी आणि आरोग्यासाठी धोकादायक नसलेलं सांडपाणी आपण वापरायला हवं. ती वेळ आता आलेली आहे. हवामान बदलामुळे पावसाचं प्रमाण घटू शकतं, दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते, तेव्हा हे असं नियोजन करणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. त्यासोबतच पाणी पुरवठा योजनेत कुठे कुठे पाण्याचं गणित बिघडत आहे याचा अभ्यास करावा लागेल. वॉटर गव्हर्नन्सवर भर द्यावा लागेल. सामान्य जनतेमध्ये जागृती अभियान चालवावं लागेल. नवीन कमी पाणी खर्च होणाऱ्या पद्धतींचा विकास करावा लागेल. महत्त्वाचं म्हणजे आपल्या सवयी बदलाव्या लागतील. हे सगळं केलं तर कठीण परिस्थितीवर मात करणं शक्य होईल आणि पुढील पिढ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी काहीतरी ठोस केल्याचं समाधान देखील आपल्याला लाभेल, नाही का? आपण पृथ्वी तलावरील जीवसृष्टीमधील एक महत्त्वाचा घटक आहोत. पृथ्वीचा स्वामी नाही याचं भान ठेवणं आवश्यक आहे. चला तर मग पाणी बचतीची सुरुवात आपण आपल्यापासून करूया. धन्यवाद.

2:10 आपण पुन्हा ऐकू शकाल. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 6:55 होत आहेत. थोड्याच वेळात संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील.

0: प्रस्तौतुं शक्यन्ते। तथैव सतत नवीनीकरण काले प्रतिमासं केवलं 5 आवेदनानि स्वीक्रियन्ते। रांचीनगरे द्वितीय T20 प्रतिस्पर्धायां वेस्टइंडीज दलेन भारतं 6 कन्दुकावपातैः विजित्य श्रृंखला 1-1 इति समाकृता। तृतीया स्पर्धा श्वः इन्दौरनगरे भविष्यति। इति वार्ताः।
1: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे। श्रोते, सकाळचे 7 वाजलेत। आता प्रसारित करीत आहोत स्थानिक घटना घडामोडींवर आधारित कार्यक्रम अवतीभवती। सुरुवातीला जाणून घ्या आजचं दिनविशेष। आज 10 ऑक्टोबर। श्रोते हो, भारतामध्ये दरवर्षी 10 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय टपाल दिन म्हणून साजरा केला जातो।
2: डाकिया डाक लाया, डाकिया डाक लाया।

श्रोतेहो, भारतामध्ये दरवर्षी 10 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय टपाल दिन म्हणून साजरा केला जातो. 9 ऑक्टोबर रोजी साजरा होणाऱ्या जागतिक टपाल दिनाचा विस्तार म्हणून 10 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय टपाल दिन साजरा केला जातो. भारत सरकारच्या टपाल विभागाद्वारे 9 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रीय टपाल आठवडा साजरा केला जातो. 10 ऑक्टोबर 1954 हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांचा आज जन्मदिन. 10 ऑक्टोबर 1906 साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त पद्मविभूषण भारतीय लेखक आर के नारायण यांचा आज जन्मदिन. 10 ऑक्टोबर 1964 चित्रपट दिग्दर्शक निर्माते आणि अभिनेते गुरुदत्त यांचं निधन. 10 ऑक्टोबर 2011 भारतीय गझल सम्राट जगजीत सिंग यांचं निधन झालं. आणि 10 ऑक्टोबर 2015 भारतीय अभिनेत्री आणि गायिका मनोरमा यांचं निधन. दिनविशेष आपण ऐकलं.

श्रोते हो, आता जाणून घेऊया अवतीभवती भवतीच्या घटना आणि घडामोडी. श्रोते हो, शहरात ऑक्टोबर हेटची तीव्रता अचानक वाढली आहे. गेल्या 24 तासात कमाल पारा 38.5 अंशावर पोहोचलाय. हे तापमान सरासरीपेक्षा 3.3 अंशांनी अधिक नोंदवलं गेल्याने जळगावकरांना दुपारच्या सुमारास उन्हाच्या झळा आणि प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागतोय. मात्र पुढील आठवड्यापासून दिवसा कडक ऊन असलं तरी रात्रीच्या तापमानात मोठी घट होऊन वातावरणात गारवा वाढू शकतो.

श्रोतेहो, हातात 24 तास असणारा स्मार्टफोन, सोशल मीडियावरील आभासी जग, करिअरमधील तीव्र स्पर्धा आणि बदलती जीवनशैली यामुळे आजची तरुण पिढी गंभीर मानसिक तणावाचा सामना करत असल्याचं डॉक्टरांच्या निदर्शनास आलंय. बाहेरून सक्रिय आणि आनंदी दिसणारी ही पिढी आतून अस्वस्थता आणि नैराश्याच्या गर्तेत अडकत चालली आहे. याकरता डिजिटल डिटॉक्स, 8 तासांची झोप, प्रत्यक्ष संवाद गरजेचा असल्याचा सल्ला समुपदेशकांनी दिला आहे. श्रोतेहो, आज जागतिक मानसिक आरोग्य दिन. मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी शरीर मन दोन्हींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. रोजच्या काही छोट्या सवयींमध्ये बदल करून ताण, अस्वस्थता आणि नकारात्मक विचारांवर मात करण्यास मदत मिळू शकते. यासाठी काही बदल मनाच्या स्तरावर तर काही शरीराच्या स्तरावर करा. सर्वात आधी मन शांत करा, पारख न करता ऐकून घ्या.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संशोधन क्षमतेला आणि सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळवून देणाऱ्या आविष्कार 2026 संशोधन महोत्सवाचं शुक्रवारी म्हणजे काल उद्घाटन करण्यात आलं. विद्यापीठ प्रशाळेतील तब्बल 298 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत कृत्रिम बुद्धिमत्ता, पर्यावरण संवर्धन, सौर ऊर्जेवर आधारित समाजोपयोगी मॉडेल्स आणि प्रकल्पांचं प्रभावी सादरीकरण केलं. श्रोतेहो, भाद्रपद पितृपक्ष शनि अमावस्येनिमित्त शनिवारी म्हणजे आज शहर आणि परिसरातील सुमारे 15 प्रमुख शनी मंदिरांमध्ये पहाटे 5 वाजेपासून विविध धार्मिक विधी आणि कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. शनि अमावस्येला शनिदेव आणि संकटमोचन मारुती रायाचं दर्शन घ्यावं.

बरं आहे तर श्रोते हो, आजच्या अवतीभोवती कार्यक्रमात थांबूयात. पुन्हा भेटू उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: वाचन संस्कृतीची वृद्धी,
1: वाचन दृष्टी देतं,
0: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
1: वाचन माणूस बनवतं,
0: वाचन मनांना घडवतं,
1: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
0: वाचन चळवळ वाढवू।
1: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
0: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।

प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास आज आणि उद्या बीएलओ तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. या संधीचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI Net या मोबाईल ॲपवर ऑनलाईन नोंदणीची सुविधाही उपलब्ध आहे.

आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय पथकाकडून राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी. राज्यातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखी 36 तालुक्यांचं सर्वेक्षण करण्यात येणार. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठीच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट. यंदाचं विष्णुदास भावे गौरव पदक ज्येष्ठ अभिनेत्री सई परांजपे यांना जाहीर. आणि दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचा पराभव करत वेस्ट इंडिजची मालिकेत 1-1 अशी बरोबरी. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय पथकानं काल राज्यातल्या विविध जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातल्या नाणेगाव, अंबड तालुक्यातल्या किणगाववाडी, जामखेड आणि गल्लाटी परिसरातल्या पिकांचं नुकसान, पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांच्या अडचणींची माहिती या पथकानं घेतली. बीड जिल्ह्यात या पथकानं गेवराई तालुक्यातल्या तूर, कापूस, ऊस आणि तुतीच्या शेतीची पाहणी केली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देमनी शिवारातील करपलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करून पथकानं शेतकऱ्यांशी संवाद साधला. सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यात उपळई ठोंगे आणि पानगाव गावालाही भेट दिली. यावेळी सोयाबीन, तूर पिकांची स्थिती तसंच पानगाव इथल्या पूर्णपणे कोरड्या पडलेल्या साठवण तलावाची पाहणी या पथकानं केली. अहिल्यानगर जिल्ह्यात या पथकानं चास कर्जत तालुक्यातील टाकळी, खंडेश्वरी, चिंचोली, काळदात या ठिकाणी पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. राज्यातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखी 36 तालुक्यांचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यापैकी 18 तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष शेतात जाऊन पडताळणी करण्याचा शासन आदेश सरकारनं काल जारी केला. या पाहणीनंतर त्यांचाही दुष्काळी यादीत समावेश करण्याबाबत विचार केला जाणार आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ई KYC अभावी पीक कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी गावनिहाय याद्या तयार केल्या जाणार आहेत. पीक कर्ज माफीचे अर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी तलाठी आणि ग्रामसेवक घरोघरी जाऊन EKYCची प्रक्रिया पूर्ण करतील असं बावनकुळे यांनी सांगितलं. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. त्यामुळं आता 5 मतदारसंघांमधलं निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपच्या स्मिता जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख जाधव यांच्यात लढत होणार आहे. पुणे शिक्षक मतदारसंघासाठीच्या निवडणुकीतून शिवसेनेचे उमेदवार मंगेश चिवटे आणि राष्ट्रवादीचे प्रताप माने यांनी काल माघार घेतली. इथं महायुतीतर्फे भाजपाचे कौस्तुभ गावडे तर महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे जयंत आसगावकर निवडणूक लढवत आहेत. पुणे शिक्षक मतदारसंघात 30 तर पुणे पदवीधर मतदारसंघात 47 उमेदवार रिंगणात आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपाचे बंडखोर उमेदवार रमण सेनाड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि भाजपाचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांना पाठिंबा जाहीर केला. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठीच्या निवडणुकीसाठी 26 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. काल 4 उमेदवारांनी माघार घेतली. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून 13 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल 103 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान केले. 2022, 2023 आणि 2024 या वर्षांमध्ये हे पुरस्कार जाहीर झाले होते. विकास प्रकल्पांमुळे विस्थापित व्हावं लागलेल्या आदिवासी समुदायांचे पुनर्वसनाचे प्रलंबित प्रश्न सरकार मार्गी लावेल आणि त्यांना चांगल्या पायाभूत सुविधा तसंच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. पालघर जिल्ह्यात धामणीज धरणासाठी विस्थापित झालेल्या कुटुंबांना जमिनीचा मालकी हक्क देणाऱ्या शासन निर्णयाची प्रत काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ग्रामस्थांना वितरित करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.

0: पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक क्षेत्रातील कारकिर्दीची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. यानिमित्त सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया युरिया खताबाबतच्या निर्णयाविषयी.
1: 2014 पर्यंत शेतकऱ्यांसाठी अत्यंत कमी किमतीत विकल्या जाणाऱ्या युरियाच्या साठ्यातला बराचसा साठा उद्योगांसाठी वापरला जायचा. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारं अनुदान इतरांच्या वैयक्तिक लाभासाठी वापरलं जायचं आणि शेतकऱ्यांना नेहमीच युरिया खताचा तुटवडा जाणवायचा. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारनं सप्टेंबर 2015 भारतात तयार होणाऱ्या सर्व प्रकारच्या युरिया खतांसाठी कडुनिंबाचं आवरण सक्तीचं केलं. यामुळं अनुदानित खताचा उद्योगासाठी वापर होणं थांबलं, शिवाय खताची गुणवत्ता देखील वाढली. कडुलिंबामुळं रोपांची या खतामधला नायट्रोजन शोषून घेण्याची क्षमता वाढल्यामुळं शेतीसाठी ते जास्त फायदेशीर झालं. धानाची उत्पादकता 5.79% वाढली, तसंच मक्याची आणि सोयाबीनची 7% तर तुरीची आणि ऊसाची उत्पादकता 17% वाढली. कडुलिंबाच्या एका आवरणामुळं कित्येक दशकांपासून सुरू असलेला युरिया खताचा काळा बाजार रोखण्यात मदत झाली आणि शेतकऱ्यांचाही फायदा झाला. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सुरेखा जोशी.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
2: यंदाच्या हरभरा हंगामासाठी निवडा महाबीजचा जॅकी 92-18 वाण. जिरायती आणि बागायती शेतीसाठी योग्य, मर रोगास प्रतिकारक्षम आणि हमखास भरघोस उत्पादन देणारं वाण. केंद्र शासनाच्या साथी पोर्टलद्वारे प्रमाणित असल्यानं गुणवत्तेची खात्री. त्वरा करा, महाबीजचं बियाणं रास्त दरात उपलब्ध आहे. महाबीज, शेतकऱ्यांच्या विश्वासाचे नाव.
0: यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शक आणि नाट्य प्रशिक्षक सई परांजपे यांना जाहीर झाला आहे. सांगलीच्या अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समितीतर्फे हा पुरस्कार दिला जातो. येत्या 5 नोव्हेंबर रोजी रंगभूमी दिनी ज्येष्ठ रंगकर्मी मोहन जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. गौरवपदक 30,000 रुपये, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. प्रत्येक बालकाला कुटुंबाचा अधिकार आहे या तत्वावर बाल संरक्षण व्यवस्था बळकट करण्याला राज्य शासन प्राधान्य देत आहे असं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल सांगितलं. केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे नवी दिल्लीत झालेल्या विभागीय शिखर परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी आदिती तटकरे यांनी राज्यातल्या प्रभावी उपक्रमांचं सादरीकरण केलं. विविध राज्यांमधल्या प्रभावी पद्धती, अंमलबजावणीतील अडचणी आणि व्यवहार्य उपायांवरील विचारमंथन महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त राज्यात मनजागृती आणि मनसंवाद या संदेशातून मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला जात आहे असं राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काल सांगितलं. मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून नागरिकांना वेळेत मदत मिळावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. टेलिमानस हेल्पलाईन, मनशक्ती क्लिनिक, स्मृतीदोष क्लिनिक आणि मनोसामाजिक पुनर्वसन सेवांच्या माध्यमातून मानसिक आरोग्य सेवांचं जाळं बळकट करण्यावर सार्वजनिक आरोग्य विभागाचा भर आहे अशी माहिती त्यांनी दिली. मानसिक आरोग्याबाबत जागरूक, संवेदनशील आणि कलंकमुक्त समाज निर्माण करण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा असं आवाहन आंबेडकर यांनी केलं आहे. आज जागतिक मानसिक आरोग्य दिवस आहे. प्रत्यक्ष अनुभव कथन, खरे आवाज, वास्तव बदल ही यंदाच्या दिनाची संकल्पना आहे. यानिमित्त मानसिक आरोग्याविषयी सांगत आहेत डॉक्टर रोहन जहागीरदार.
3: यंदाची जी थीम आहे याच्यामध्ये काय म्हटलं जातंय, नॉन जजमेंटल विचारांनी एखाद्याला पहा, त्याला ती सेफ स्पेस म्हणजे त्याला सुरक्षित जागा बोलायला द्या आणि त्यांच्या भावनांना रिस्पेक्ट, त्यांना तो तेवढा आदर द्या. म्हणजे काय करायचं, नक्की एखाद्या व्यक्ती म्हणतोय मला भीती वाटते तर याच्यात घाबरण्यासारखं काय, हे काय त्याचं उत्तर होऊ शकत नाही. तो असं का म्हणतोय, त्या मागचं काय कारण आहे किंवा त्या व्यक्तीला ते तसं का वाटतंय, हे थोडं न चुकीचा विचार करता, म्हणजे हा मुद्दाम करतोय किंवा हे असं होऊ शकत नाही अशी काही कल्पना न ठेवता त्याला ते शेअर करणं, त्याला ती सेफ स्पेस देणं ह्याची ही सुरुवात आहे. मानसिक स्वास्थ्याकडे बघा, आपल्या भावनांना तो आदर स्वतः पहिल्यांदा द्या म्हणजे सगळे देऊ शकतील. आणि नेहमी म्हणतो, ईट ऑन टाइम, स्लीप ऑन टाइम अँड प्लीज माइंड युअर ओन बिझनेस, म्हणजे आपण आपले काम आपल्या जबाबदाऱ्या करत राहिलो तर बरेच अडचणी कंट्रोलमध्ये राहतात. स्टे हेल्दी, प्लीज टेक केअर ऑफ युअर मेंटल हेल्थ.
0: क्रिकेट. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजनं भारताचा 6 गडी राखून पराभव केला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. रांची इथं काल झालेल्या या सामन्यात भारतानं दिलेलं 250 धावांचं लक्ष वेस्ट इंडिज

0: सिरीजनं 19व्या षटकात पार केलं. मालिकेतला तिसरा सामना उद्या इंदूर इथं होणार आहे. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान, तर मराठवाडा आणि विदर्भात कोरडं हवामान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय पथकाकडून राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी. राज्यातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या आणखी 36 तालुक्यांचं सर्वेक्षण करण्यात येणार. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठीच्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट. यंदाचं विष्णुदास भावे गौरव पदक ज्येष्ठ अभिनेत्री सई परांजपे यांना जाहीर. आणि दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचा पराभव करत वेस्ट इंडिजची मालिकेत 1-1 अशी बरोबरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:20 झाली आहेत. मधुर गीतांची सरगम धुन्न करी मना, सदैव तत्पर श्रोत्यांच्या मनोरंजना, माहितीचा लाभे अनमोल खजिना, कृषी बाल महिला विश्व आनंद देयजना, एकच नाद घुमतो दश दिशातुनी, आपण सर्वांची लाडकी आकाशवाणी जळगाव आकाशवाणी.
2: निसर्ग हा म्हणून कोपला, जाणीव त्याची ठेवा, म्हणूनच संदेश हा, झाड लावा झाड जगवा.
3: मध्यम लहरी 311.5 meters अर्थात 963 kilohertz वर हे आकाशवाणीचं जळगाव केंद्र आहे. श्रोते हो, आमचं प्रसारण आता आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकतात. श्रोते हो, फॉलो करा आकाशवाणी जळगावच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला. तसंच सबस्क्राईब करा आकाशवाणी जळगावच्या युट्यूब चॅनलला आणि आनंद घ्या मनपसंद कार्यक्रमांचा. आकाशवाणी जळगाव.

0: कौटुंबिक श्रुतिका झुंबर
1: आकाशवाणी जळगाव केंद्रावर दर शनिवारी सकाळी ठीक 9:30 वाजता
0: झुंबर
1: आनंदी कुटुंब
0: मित्रमंडळी
1: त्यांचं रोजचं जगणं
0: भेटीगाठी
1: आणि खुशखुशीत मजेशीर गप्पा म्हणजेच
0: झुंबर आपल्या सर्वांना आवडणारी कौटुंबिक श्रुतिका म्हणजे
1: झुंबर
0: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता झुंबर

वापरात आणा गोष्ट अशी जी निसर्गाला नुकसान पोहोचवू शकत नाही. पर्यावरणाची रक्षा हीच जगाची सुरक्षा.

0: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. आता महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: कार्यक्रम दिलखुलास.
2: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलासच्या या अंतिम भागात मी अवंती विनोद देसाई आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, परंपरेचा वारसा जपत खादी आणि ग्रामोद्योगातील आधुनिक बाजारपेठेशी जोडणे ही आजची महत्त्वाची गरज आहे. आकर्षक ब्रँडिंग, आधुनिक डिझाईन, डिजिटल आणि ई कॉमर्सच्या माध्यमातून विक्री तसेच पर्यावरणपूरक उत्पादन पद्धती यामुळे खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांसाठी नव्या संधी निर्माण होणार आहेत. महाराष्ट्रातील पारंपरिक ग्रामोद्योगांचे संवर्धन, कारागिरांचे कौशल्य विकास, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संधी तसेच भविष्यातील वाटचाल याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती माननीय श्री रवींद्र साठे सर. सर, तुमचं या अंतिम भागात मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार
0: सर. आपण बोललो की सिल्क आणि या सगळ्या गोष्टी, एकूणच आपण पर्यावरणाबद्दल बोललो तर पर्यावरण पूरक पण शाश्वत असं खादी व ग्रामोद्योग आपण तयार करण्याच्या दृष्टीने या सगळ्याकडे कसं पाहता येईल आणि मंडळ यासाठी काय कसं काम करेल?
1: नाही, एक तर असं आहे ना की या सगळ्या योजनांची यशस्वी कार्यवाही करणं म्हणजेच पर्यावरणाचं रक्षण करणं आहे. जसं खादी हा विषय, की आपण म्हणालात की किंवा गांधीजी म्हणायचे की खादी हा वस्त्राचा विचार आहे. आपण खादीचं वस्त्र वापरणं म्हणजे एका अर्थाने पर्यावरणालाच आपण मदत करत असतो. त्यामुळे खादीची वस्त्र अधिकाधिक कशी वापरता येतील याचा प्रचार तर आम्ही करतोच. आपण रुमालाने सुरुवात करा. सर्वांनी ठरवलं पाहिजे की खादीचा एक तरी कपडा मी विकत घेईन. सर्वांनी ठरवलं तर ह्या खादी या विषयाला प्रतिष्ठा मिळेल. त्या प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे की जसं आम्ही म्हटलं की आम्ही हर घर खादी घर घर खादी हा ही घोषणा दिलेली आहे. खादीच्या साड्या आहेत महिलांसाठी, खादीचे ड्रेस मटेरियल आहे, पोशाख आहे, पुरुषांसाठी खादीचे शर्ट आहेत, कुर्ते आहेत, जॅकेट आहे. या सगळ्या गोष्टी आपण वापरायच्याच. नंतर महत्वाचा मुद्दा असा आहे की आपल्या घरात अनेक वस्तू खादीच्या आपण वापरू शकतो. जसं स्नानासाठी आपण खादीचा पंचा वापरला पाहिजे, खादीच टॉवेल वापरला पाहिजे. आपल्या घरातले जे पडदे आहेत हे पडदे आपण खादीचे करू शकतो. आपल्या घरातल्या उषा असतात त्या उषांचे आभरे आपण खादीचे करू शकतो. आपल्या गादीची चादर आहे ही चादर

0: आपण ज्याला बेडशीट म्हणतो ही खादीची आपण घेऊ. अनेक अनेक पर्याय आहेत. खादी वस्त्र म्हणून त्याला करायचं असेल, प्रतिष्ठानाची असेल तर. दुसरं असं की आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत, हे पंतप्रधान म्हणतात की खादी म्हणजे केवळ वस्त्र वापरणं नाही खादीचं, त्याचं वापरायलाच पाहिजे. आपल्यापैकी प्रत्येकाच्या कपाटात खादीचं एक वस्त्र पाहिजेच, जशी अन्य वस्त्र आपले असतात तसं खादीचं एक वस्त्र पाहिजेच, एक कपडा पाहिजेच. पण आपले पंतप्रधान काय म्हणतात की खादी म्हणजे केवळ तो खादीचा कपडा वापरणं नाहीये, खादी म्हणजे आपल्या ग्रामीण भागातला जो उद्योजक आहे त्या उद्योजकाने तयार केलेली वस्तू आहे, ही वस्तू आपण वापरणं. म्हणजे उद्या शॅम्पू आहे, साबण आहे, तेल आहे, अनेक गृहोपयोगी वस्तू आहेत, छोट्या छोट्या हस्तकलांच्या माध्यमातून होणाऱ्या वस्तू आहेत, किंवा खाण्याचे पदार्थ आहेत, पापड लोणच्यांपासून चपला आहेत, अशा सगळ्या गृहोपयोगी वस्तू आहेत, या वस्तू वापरणं म्हणजे खादी आहे. वस्त्र तर आहेच, पण या छोट्या वस्तू ज्या ग्रामीण भागातल्या आपल्या कारागिरांनी तयार केलेल्या आहेत, या वस्तूंना आपण उपयोगात आणणं. म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणतात की तुम्ही जर वस्तू घेतलीत ती ग्रामीण कारागिरीने बनवलेली या ग्रामीण उद्योजकांनी बनवलेली, तर त्याच्या घरातली ज्योती जळेल, म्हणजे त्याला आर्थिक मदत मिळेल, ही खरी खादी. त्यामुळे अशा प्रकारे हा अशा प्रकारचा प्रचार खादीचा आपण करतोय. ठिकठिकाणी त्यासाठी प्रदर्शन आपण भरवतोय, राष्ट्रीय स्तरावर खादी आयोग करतच आहे, पण महाराष्ट्र सुद्धा प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारची प्रदर्शनं करणं, हे वृत्तपत्र आणि अशा सगळ्या माध्यमांचा उपयोग करून आम्ही तो प्रचार करतो.
1: सर, आत्ताच आपण राष्ट्रीय बाजारांबद्दल बोलतोय किंवा तिथपर्यंत आपण खादी कसं पोहोचवता येईल त्याबद्दल चर्चा करतोय. सर, आपण आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार करायला गेला तर आपण सामान्यतः कायमच बघतो की आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या किंवा भारतात उत्पादन होणाऱ्या गोष्टींची खूप क्रेज असते, खूप मागणी असते. तर खादीची नेमकी कशी मागणी आहे आंतरराष्ट्रीय बाजारात आणि त्यासाठी मंडळ काय पावलं उचलत?
0: हे बघा, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उत्पन्न करणं हा खादी मंडळाचा म्हणजे महाराष्ट्राचा विषय नाही, या केंद्राच्या खादी आयोगाचा. आणि ते खादी आयोग करतच आहे. अनेक ठिकाणी खादीची मागणी वाढत चाललेली आहे अनेक देशांमध्ये. आपल्या देशाचे पंतप्रधानच खादीचे एक ब्रँड अँबॅसेडर आहेत, त्यामुळे ते जिथे जातात तिथे खादीचा प्रचार करतात, त्यामुळे आपोआप जॅकेट्स आणि कुर्ते त्या देशात पोहोचतात. पण हा केंद्रीय स्तरावरचा विषय. महाराष्ट्र मंडळ आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उत्पन्न करण्यासाठी महाराष्ट्र मंडळाची तेवढी आत्ता ताकद नाहीये, पुढच्या काळात करणार नाही असं नाही, पण आत्ता आंतरराष्ट्रीय स्तरावरचं करणं हे आमच्या कक्षेत आत्ता तरी बसत नाही.
1: बरोबर. पण एक राष्ट्रीय स्तरावर जे आयोग आहे, खादी मंडळ आयोग, ते कुठची पावलं उचलत आहे आपलं खादी हे वस्त्र?
0: त्यांचं ब्रँडिंग आणि त्यांचं मार्केटिंग त्या माध्यमातून चालू आहे, खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे.
1: बरं.
0: आणि त्याच्यात काही खाजगी संस्थाही उतरलेल्या आहेत, त्यामुळे ते त्यांचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात चालू आहेत. दुसरं असं की आणखीन एक खादी आयोगाचा एक संकल्प आहे, तो जसं मी मगाशी म्हटलं की खादी मॉल. आज झारखंड राज्यात खादी मॉल आहे, आज दिल्लीत खादी मॉल आहे, असं प्रत्येक राज्यात खादी मॉल करणं असं खादी आयोगाचं एक मोठं धोरण म्हणा किंवा त्यांचा एक संकल्प आहेच. दुसरं असं की सर्व खादी संस्था, आमच्या सगळ्या खादी मंडळांची मातृसंस्था ही खादी आयोगच आहे, त्यामुळे आमच्यातलाही समन्वय हा उत्तम रीतीने आहे, कारण त्यांच्याच माध्यमातून आम्हाला प्रदर्शनासाठी काही ठिकाणी पैसे मिळतात. त्यांच्या आता पीएमईजीपी योजना आहे, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, हा खादी आयोगाचाच आहे. आम्हाला त्यांनी या महाराष्ट्रात आपण या आपल्या मंडळाच्या माध्यमातून ही योजना आपण राबवतो, त्यामुळे खादी आयोग मोठ्या प्रमाणात खादीचा प्रचार करतच आहे. नाशिकला त्यांची मोठी जमीन आहे, तिथे अशा प्रकारचं मोठं केंद्र उभं करण्याची त्यांची कल्पना आहे.
1: सर, आपल्या मंडळाची आगामी काळात प्राधान्यक्रमाने कोणती उद्दिष्ट असेल?
0: एक तर महाराष्ट्रात खादीला एक प्रतिष्ठा मिळवून देणं हे आमचं सर्वात मोठं कर्तव्य आहे आणि आमचा संकल्प आहे. मी मगाशी म्हटलं की खादीला एक सल्लागार समिती करणं हा एक आमचा संकल्प आहे. नंतर अशी एक आणखीन कल्पना आहे की खादी दूत, खादी दूत म्हणून किंवा ज्याला स्वयंसेवी पद्धतीने किंवा व्हॉलंटरीली ज्याला आपण म्हणू, कुठची अपेक्षा न करता खादीचा प्रचार करायचा आहे, त्याला मी खादी दूत अशी संकल्पना मिळेल की ज्याला काम करायचं आहे आमच्या मंडळाकडे संपर्क करा, आम्ही तुम्हाला काम देऊ. त्यामुळे हा एक विचार आहे. नंतर खादी यात्रा काढणं मी तुम्हाला म्हटलं तो एक विचार आहेच. नंतर केवळ अनुदानावर खादी अवलंबून न राहता ती आत्मनिर्भर कशी बनेल, तंत्रज्ञानाचा

0: वापर करून ती कशी आणखीन चांगली विकसित करता येईल, आणि कारागिरांचे समूह ज्याला क्लस्टर आपण म्हणू की हे पुढच्या काळात निर्माण करण्याची आमची कल्पना आहे, आणि पेळूचा कारखाना की ज्याची आज महाराष्ट्रात कमी आहे असा पेळूचा कारखाना सुद्धा पुढच्या काळात करणं अशी आमची कल्पना आहे. नंतर मी असं म्हणेन की खादी हा विषय, की इंग्रजी भाषेत आपण म्हणायचं झालं तर खादीचं स्पेलिंग येतं KHADI. मी अनेक ठिकाणी सांगतोय की या KHADI ला अर्थ आहे की के म्हणजे नॉलेज म्हणजे ज्ञान, एच म्हणजे ऑनेस्टी प्रामाणिकता, ए म्हणजे अलर्टनेस तुम्ही कायम सजग राहिलं पाहिजे, डी म्हणजे डिसिप्लिन तुमच्या जीवनात शिस्त पाहिजे, आणि आय म्हणजे इंटेग्रिटी तुमची निष्ठा तुमची प्रामाणिकता. हे म्हणजे खादी आहे. त्यामुळे या सगळ्या आजच्या नागरिकांना आजच्या तरुणाला असं की खादीचं वस्त्र वापरणं ते वापरायलाच पाहिजे, पण खादीची ही जी मूलतत्व आहे त्याच्या मागचा असा विचार आहे, हा विचार आपल्या जीवनात आपण जिथे काम करतो तिथे आपण ह्या सगळ्या मूल्यांचा आपण आग्रह धरणं आणि त्याप्रमाणे आपली जीवन रचना करणं ही खरी खादी आहे.
1: बरोबर
0: त्या मला असं वाटतं की हे सर्व लोकांना आव्हान आहे मला.
1: सर, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला, की आजकालची तरुण जी मंडळी आहे की जी या क्षेत्रात येऊ पाहते, खादीचा उद्योग करू पाहते, तरुण कारागीर असेल तर त्याला या क्षेत्रात एक शाश्वत आपण म्हणू त्याचं करिअर होऊ शकेल, ह्या दृष्टीने मंडळ नक्की काय सल्ला देऊ इच्छिते?
0: आम्ही जे धोरण सरकारपुढे ठेवलेलं आहे, आम्ही 100 संस्था सुरू करण्याचं आमच्या डोक्यात आहे. ज्याला संस्था सुरू करायची म्हणजे त्याला अंबर चरखे आमच्या PMEGP योजनेत आम्ही त्याला अंबर चरखे देऊ की पेळूचा कारखाना उद्या निर्माण होणार, त्यामुळे उद्या त्याला आम्ही कच्चा माल सुद्धा त्याला देऊ, आणि त्याला त्याच्या विक्रीची हवी जेवढे अधिकाधिक वस्त्र निर्माण होईल तेवढी मागणी आहे. त्या मागणीसाठी आज आपल्याकडे जेवढ्या प्रमाणात वस्त्र पाहिजे तेवढ्या प्रमाणात ते नाहीये, त्यामुळे जेवढे आणि त्यातनं रोजगार सुद्धा निर्माण होतोय. आता आम्ही जे धोरण म्हटलंय आम्ही शासनाला दिलेलं आहे त्याच्यात पुढच्या 5 वर्षात 40,000 रोजगार निर्माण होतील, प्रत्येक वर्षी 20 कोटी सरकारने आम्हाला अनुदान द्यावं, अशा 5 वर्षात 40 ते 50 हजार रोजगार निर्माण होतील या महाराष्ट्रात. त्यामुळे तरुणांना किंवा जे व्यवसाय करू इच्छित त्या सगळ्यांना माझं आव्हान आहे की त्यांनी ह्या व्यवसायात उतरा. आणि मी म्हटलं की खादी व्यवसायात उतरायचा अर्थ खादीचं केवळ वस्त्र नाही, या सरकारच्या योजना आपण ज्याची चर्चा केली की पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, आमचा मधमाशी पालन किंवा विश्वकर्मा कौशल्य योजना, या योजनेचे लाभ घ्या आणि त्यातनं स्वयंरोजगार आपण निर्माण करा, स्वतःसाठी उद्योग निर्माण करा. आणि तुम्ही केवळ उद्योग करू नका, म्हणजे तुम्ही केवळ स्वयंरोजगार तर आहेच, पण तुम्ही त्या स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आणखीन 4 लोकांचे संसार उभे करा. हे खरं आजच्या तरुणांना माझं आव्हान.
1: श्रोते हो, खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्राच्या भविष्यातील वाटचालीविषयीचा आपला हा संवाद आज येथे संपत आहोत. परंपरा, कौशल्य, आधुनिक तंत्रज्ञान, नवउद्योजकता आणि शाश्वत विकास यांची सांगड घालत खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्रातील अधिक व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची दिशा या संवादातून स्पष्ट झाली. स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणे, ग्रामीण कारागिरांच्या कौशल्याला आणि श्रमाला बाजारपेठ मिळवून देणे, तसेच नव्या पिढीला स्वयंरोजगार आणि उद्योजकतेची संधी उपलब्ध करून देणे या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक सक्षम करण्याचा मार्ग खुला होऊ शकतो. आजच्या संवादासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती माननीय श्री रवींद्र साठे सर यांचे मनपूर्वक आभार. श्रोते हो, पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह, नव्या संवादासह. तोपर्यंत मी अवंती विनोद तुमची रजा घेते. नमस्कार.

0: पुस्तक जीवनाला आकार देतात.
1: पुस्तक जीवनाचं सार सांगतात.
0: पुस्तक इतिहासाची भविष्याशी सांगड घालतात.
1: पुस्तक जीवन समृद्ध करतात.
0: पुस्तक एक सच्चा सोबती खरा मित्र असतात.
1: पुस्तक आचार विचार आणि संस्कार समृद्ध करतात. म्हणून सांगतो, मोबाईलच्या झंझाळातून बाहेर पडूया आणि पुस्तक वाचूया.
0: कारण
1: वाचाल तर वाचाल.

311.5 meters अर्थात 963 kilohertz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 7:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात सुरेश भट यांची रचना, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

मोहम्मद रफी यांच्या आवाजात वंदना विटणकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीत होतं श्रीकांत ठाकरे यांचं. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात

अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं भावगीत आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया सुमन कल्याणपूर आणि दशरथ पुजारी यांनी गायलेलं रमेश अणावकर यांचं भावगीत. संगीत दशरथ पुजारी यांचं आहे.

सुमन कल्याणपूर आणि दशरथ पुजारी यांनी गायलेलं रमेश अणावकर यांचं गीत आत्ताचं आपण ऐकलं. संगीत दिलं होतं दशरथ पुजारी यांनी. आणि श्रोते हो, याबरोबरच आजचा भावधारा

आकाशवाणी पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. किशोरवयीन मुलींचं आरोग्य, पोषण आणि सर्वांगीण विकास यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. CJP नवी दिल्लीतल्या आजच्या प्रस्तावित आंदोलनाला परवानगी द्यायला दिल्ली पोलिसांचा नकार. SIR बाबत विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळानं घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट. भारत कोणत्याही क्षेत्रात मक्तेदारीला परवानगी देत नाही, दूरसंवाद मंत्र्यांचं स्पष्टीकरण. आणि 20 षटकांच्या दुसऱ्या क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजचा भारतावर 6 गडी राखून विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किशोरवयीन मुलींचं आरोग्य, पोषण आणि सर्वांगीण विकास यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन केलं आहे. नवी दिल्ली इथं महिला आणि बालविकास विषयावरील 2 दिवसांच्या राष्ट्रीय विभागीय परिषदेच्या समारोप सत्रात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. लोकसहभागाच्या महत्वावर भर देत अंगणवाडी केंद्रांचा विकास सामूहिक सहभागाची केंद्र म्हणून करावा असं आवाहन त्यांनी केलं. महिलांच्या सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करताना महिलांची सुरक्षा, प्रतिष्ठा आणि सक्षमीकरण या विषयांवर मुलांसाठी वयानुसार योग्य असे अभ्यासक्रम किंवा माहितीपर सत्र विकसित करण्याचा सल्ला त्यांनी दिला. तसंच विविध विभागांच्या समन्वित प्रयत्नातून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या महत्वावरही त्यांनी भर दिला. या परिषदेत विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी एकत्र आले होते. प्रत्येक बालकाला कुटुंबाचा अधिकार आहे या तत्वावर बाल संरक्षण व्यवस्था बळकट करण्याला राज्य शासन प्राधान्य देत आहे असं महाराष्ट्राच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल या परिषदेत सांगितलं. यावेळी आदिती तटकरे यांनी राज्यातल्या प्रभावी उपक्रमांचं सादरीकरण केलं. युवा पिढीनं आपली कौशल्य सातत्यानं अद्ययावत करण्याची आणि वेगानं बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. चीनमध्ये शांघाय इथं होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी निवड झालेल्या भारतीय चमूमधील युवकांशी काल पंतप्रधानांनी संवाद साधला. आंतरराष्ट्रीय बाजाराला अनुसरून आपली कौशल्य विकसित करण्याचं आवाहन करून या पथकानं कौशल्य विकासाचे दूत बनावं असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. CJP नवी दिल्लीतल्या आजच्या प्रस्तावित आंदोलनाला परवानगी द्यायला दिल्ली पोलिसांनी नकार दिला आहे. याआधीच्या आंदोलनादरम्यान पक्षानं सार्वजनिक सुरक्षा नियमांचं आणि पोलिसांच्या मार्गदर्शक सूचनांचं उल्लंघन केल्यामुळं आंदोलनाची परवानगी नाकारत असल्याचं दिल्ली पोलीस सहआयुक्त नुपूर प्रसाद यांनी काल माध्यम प्रतिनिधींना सांगितलं. सध्या जंतरमंतर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार प्रतिबंध लागू करण्यात आले आहेत असं सांगून कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान नवी दिल्लीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दिल्ली मेट्रोनं आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 45 मेट्रो स्थानकं प्रवेशासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली वाहतूक पोलिसांनीही विविध ठिकाणी वाहतुकीचे मार्ग बदलले आहेत. लोकांनी विनाकारण प्रवास करू नये आणि प्रवास करायचा असल्यास पूर्वनियोजित करावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळानं काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. राष्ट्रपतींना निवडणूक आयोगाच्या विशेष व्यापक पुनरीक्षण अभियानातील कथित त्रुटींची माहिती दिल्याचं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी माध्यमांना सांगितलं. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांऐवजी पुन्हा मतपत्रिकेवर मतदान घ्यावं अशी मागणी राष्ट्रपतींकडे केली असून त्यांनी यासंदर्भातले पुरावे सादर करायला सांगितलं आहे. आम्ही हे पुरावे सादर करू असं खरगे म्हणाले. या शिष्टमंडळात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेस अध्यक्ष ममता बॅनर्जी आणि अन्य नेत्यांचा समावेश होता. भारत कोणत्याही क्षेत्रात मक्तेदारीला परवानगी देत नसल्याचं केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटलं आहे. भारतात कामकाज करण्यासाठी स्टारलिंकला परवानगी देण्याबाबतच्या काँग्रेसच्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली. नवी दिल्ली इथं काल झालेल्या 10व्या इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये ते बोलत होते. स्टारलिंक, जिओ सॅटेलाईट कम्युनिकेशन्स आणि युटेलसॅट वन वेब या 3 कंपन्यांनी उपग्रह आधारित संपर्क सेवेचे परवाने मिळवले असल्याचं सिंधिया यांनी सांगितलं. यासंदर्भातील कार्यपद्धती निश्चित झाल्यावर सरकार महसूल वाटपाच्या तत्वावर या कंपन्यांना स्पेक्ट्रमचं वाटप करेल असं त्यांनी

स्पष्ट केलं. उपग्रह आधारित संपर्क सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना विहित सुरक्षा निकष आणि इतर नियामक आवश्यकतांची स्वतंत्रपणे पूर्तता केल्यानंतरच सेवा सुरू करण्याची परवानगी दिली जाईल यावर त्यांनी भर दिला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सध्याच्या काळात राष्ट्रीय सुरक्षेची व्याख्या बदलली असून राष्ट्रीय सुरक्षा केवळ सशस्त्र दलांच्या ताकदीवरच नाही तर संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेवरही अवलंबून असते असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्सच्या चॅम्पियन्स अवॉर्ड्स समारंभात बोलत होते. 2025-26 या आर्थिक वर्षात भारताची संरक्षण क्षेत्रातील निर्यात विक्रमी 38,424 कोटी रुपयांवर पोहोचली असल्याचं सिंग यांनी सांगितलं. पश्चिम बंगाल आणि आसाममधल्या पोटनिवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षानं विजय मिळवला तर तमिळनाडूमधल्या 2 जागांवरच्या पोटनिवडणुकीत तमिळ वेत्री कळघम पक्षानं विजय मिळवला. पुदुच्चेरीत थट्टन चावडीची जागा AINRC पक्षानं आपल्याकडे राखली. दरम्यान आसाम आणि पश्चिम बंगालमधल्या पोटनिवडणुकीतल्या विजयामुळे जनतेच्या मनातला भाजपप्रणीत NDA आघाडीवरचा विश्वास पुन्हा अधोरेखित झाला असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. समाज माध्यमावरील संदेशात पंतप्रधानांनी विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. त्यामुळे आता 5ही मतदारसंघातलं निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपच्या स्मिता जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख जाधव यांच्यात लढत होणार आहे. पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपाचे कौस्तुभ गावडे आणि काँग्रेसचे जयंत आसगावकर निवडणूक लढवत आहेत. नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपाचे बंडखोर उमेदवार रमण सेनाड यांनी भाजपाचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांना पाठिंबा जाहीर केला. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 26 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. काल 4 उमेदवारांनी माघार घेतली. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून 13 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. मतदारांनी वैयक्तिकरित्या अर्ज 7 दाखल करण्यावर निवडणूक आयोगानं मर्यादा घातली आहे. दावे आणि हरकतींच्या काळात जास्तीत जास्त 10 वेळा आणि मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणाच्या काळात महिन्यातून 5 वेळा अर्ज करण्याची परवानगी आयोगानं दिली आहे. मतदारांनी वैयक्तिकरित्या मोठ्या प्रमाणात हरकती नोंदवण्याला आळा घालण्यासाठी ऑनलाईन आणि प्रत्यक्षात अर्ज सादर करण्यावर ही मर्यादा घातली आहे. या हरकती खोट्या असल्याचं किंवा हेतुपुरस्सर दाखल केल्याचं आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. फ्लाय दुबई विमानाच्या सहवैमानिकावर हल्ला करणाऱ्या ओमानच्या सहवैमानिकाला दहशतवादी हल्ल्यासाठी आधीच तयार केलं होतं असं या UAEच्या तपास पथकानं काल स्पष्ट केलं. या संशयित आरोपीनं विमानाचं नियंत्रण बंद पाडण्याची योजना आखली होती आणि हे विमान तेल अवीव इथल्या विमानतळावर आत्मघाती हल्ला करण्यासाठी वापरण्याचा त्याचा हेतू होता असं UAEच्या महाधिवक्त्यांनी म्हटलं आहे. तेल अवीवचं विमानतळ आणि हवाई मार्गाची माहिती करून घेण्यासाठी हा वैमानिक आधी 2 वेळा तिथं सहवैमानिक म्हणून गेला होता असंही तपासात आढळून आलं आहे. अमेरिकेनं रशियाच्या डिझेलच्या विक्रीवरील निर्बंध काल उठवले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा करून अमेरिकी जागतिक बाजारपेठेला डिझेल पुरवठा करण्याचा करार केल्यानंतर काही मिनिटातच अमेरिकेच्या कोषागार विभागानं ही घोषणा केली. क्रिकेट. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात काल वेस्ट इंडिज संघानं भारताचा 6 गडी राखून पराभव केला. यामुळं 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. 250 धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजनं 18 षटकं आणि 3 चेंडूत 4 गडी गमावून 252 धावा करत सामना जिंकला. कर्णधार शाय होपनं 45 चेंडूत 102 धावांची खेळी करत सामनावीर पुरस्कार पटकावला तर शेरफेन रुदरफोर्डनं 37 चेंडूत 84 धावा करत विजयात मोलाचं योगदान दिलं. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावून 249 अशी धावसंख्या उभारली. भारतातर्फे संजू सॅमसननं 41 चेंडूत 82 धावांची खेळी करत सर्वाधिक धावा केल्या तर ईशान किशननं 22 चेंडूत 43 धावा केल्या. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. किशोरवयीन मुलींचं आरोग्य पोषण आणि सर्वांगीण विकास यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. CJP नवी दिल्लीतल्या आजच्या प्रस्तावित आंदोलनाला परवानगी द्यायला दिल्ली पोलिसांचा नकार. SIR बाबत विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळानं घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट. भारत कोणत्याही क्षेत्रात मक्तेदारीला परवानगी देत नाही, दूरसंवाद मंत्र्यांचं स्पष्टीकरण.

0: आणि 20 षटकांच्या दुसऱ्या क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजचा भारतावर 6 गडी राखून विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 8:40 झालेली आहेत. या नंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, राष्ट्रीय टपाल दिनानिमित्त ऐकूया समन्वित रूपक पोस्टमन नात्यांचा संदेशवाहक. लेखन बळीराम वाघ यांचं. पात्र परिचय मंदा वैजयंती नांदगावकर. रेखा स्मिता नामदे. सविता अनुप्रिता भाले. सागर नयन पवार. शरद अनिल नरवडे. चला तर ऐकूया समन्वित रूपक पोस्टमन नात्यांचा संदेशवाहक.
3: डाकिया डाक लाया, डाकिया डाक लाया.
4: मंदा.
5: काय ग?
4: अगं चहा घे.
5: हो हो घेते ना.
4: किती वेळ झाला कप हातात धरून बसलीस?
5: घेते ग, पण ना तुझ्या हातचा चहा प्यायला मिळाला की पोस्ट ऑफिसच्या कॅन्टीनची आठवणच येत नाही.
6: कॅन्टीनचा चहा इतका वाईट नव्हता.
5: तुम्ही पुरुष लोकांना चहा आणि जेवण यात फरकच कळत नाही.
7: खरंच किती दिवसांनी आपण सगळे असे निवांत बसलोय ना.
8: निवांत? मी आलोय म्हणजे आता निवांतपणा संपला.
5: हे मात्र खरं.
8: काय ना, मी 40 झालोय खरा, पण अजून माझ्या बॅगेत वय ठेवायला जागा नाही ना.
4: तुझ्या बॅगेत वय नसेल पण गप्पा मात्र भरपूर असतील.
8: काय करणार, माझं तोंड म्हणजे रजिस्टर्ड पोस्ट ऑफिस आहे ना ताई. एकदा सुरू झालं की पोहोचल्याशिवाय थांबतच नाही.
7: सविता ताई, हे तुझं जुनं कपाट अजून असंच आहे का ग?
4: हो ग, जुने फोटो, कागद, काही आठवणी.
7: अरे वा, ए हा फोटो बघा ना
8: ताई. हा फोटो इतकं जुना आहे की पोस्टने पाठवला असतं तर पुरातन वस्तू म्हणून परत आला असता.
5: अरे हे काय, पत्र?
4: हो, माझ्या वडिलांचं. मी नोकरीला नवीन लागले होते, पहिल्यांदा घरापासून दूर गेले होते. एक दिवस पोस्टमन माझ्यासाठी पत्र घेऊन आला. लिफाफ्यावर माझं नाव होतं. मी पत्र उघडलं. बाबांनी लिहिलं होतं, काळजी करू नकोस, मन लावून काम कर, वेळेवर जेव, एवढंच.
7: एवढंच?
4: हो, पण त्या 4 ओळींमध्ये माझं घर होतं, आई होती, बाबा होते आणि माझी काळजी होती.
6: काही पत्र शब्दांनी छोटी असतात पण मनाने फार मोठी.
8: आज आपण मोबाईलवर कितीतरी मेसेज करतो पण कधी कधी 2 शब्दही पुरतात ना. काळजी घे.
5: अगदी खरंय. वा सागर, आज फारच तत्वज्ञान सुरू आहे.
8: काय करणार, 40 काहीतरी फायदा झाला पाहिजे ना.
7: अगदी बरोबर. पण खरंच आपण किती पत्र पोहोचवली असतील की नाही आतापर्यंत?
6: मोजली असती तर आकडा मोठा झाला असता.
4: आणि त्या प्रत्येक पत्रामागे एक वेगळी कहाणी होती.
6: एक मनी ऑर्डर मला अजून आठवते. एक कामगार शहरात काम करायचा. महिन्याचे पैसे गावाकडे पाठवायचा. मी पैसे घेऊन त्याच्या घरी गेलो. घरात बायको आणि 2 मुलं. मी पैसे दिले. मुलगा म्हणाला.
5: काय म्हणाला?
6: आई आता माझी फी भरशील? मुलगी म्हणाली. आई माझी नवीन चप्पल? आई दोघाकडे पाहून म्हणाली, दोघांचंही होईल. त्या क्षणी जाणवलं, ती मनी ऑर्डर फक्त पैशाची नव्हती, त्यात त्या वडिलांची जबाबदारी होती, मुलाचं शिक्षण होतं आणि घराची काळजी होती.
8: दादा, म्हणूनच आपल्या बॅगेत असलेल्या प्रत्येक वस्तूची किंमत ना तिच्या कागदावर किंवा रकमेवर ठरत नाही.
5: हो, कधी एखादं पत्र ला

0: मग मुलाच असत, नाही का? चला आता सागरचा किस्सा.
1: हो, माझ्याकडं काय आता ही पोतडी जी आहे ती किस्सांनीच भरलेली आहे म्हणा.
0: तर
1: काय झालं होतं, एकदा मला एका गावात पत्र द्यायचं होतं आणि मी खूप वेळ बघितलं या पत्रावर जो आपण पत्ता बघतो ना तो काय आहे वगैरे.
0: अच्छा, काय होता
1: त्याच्यावर? असं लिहिलं होतं, गणपतीच्या मंदिराच्या मागे मोठे चिंचेच्या झाडाजवळ तिसरं घर. मी म्हणलं अरे हा काय पत्ता आहे का देवा. पण मी आपल्या गेलो म्हणलं जाऊया, पहिलं काय सापडतंय ते बघूया.
0: अच्छा, गाव छोटं असेल म्हणून असेल तसा पत्ता तो.
1: हो, पण म्हणलं पहिलं काय शोधायचं, चिंचेचं झाड का गणपतीचं मंदिर. पण नशीब बरोबर होत त्यावेळेस,
0: गणपतीचं मंदिर पण होतं
1: आणि चिंचेचं झाड पण आणि तीन तीन घर असेल कदाचित. मग मी गेलो तर मला पहिलं मंदिर सापडलं.
0: वा,
1: म्हणजे निम्मा मार्ग आलेला आहे.
2: चला, गणपती प्रसन्न झालेला आहे.
1: मग त्याच्यानंतर चिंचेचं झाडही दिसलं. म्हणलं चला म्हणजे आता 50% काम झालंय. पण बघतो तर काय, तीन घर पुढून तिसरं का मागून तिसरं. मी म्हणलं आता काही खरं नाही.
2: मग दोन्ही शोधलेस का?
1: नाही, मग काय झालं, तिथं मी बघितलं तर एक आजी होत्या. त्यांना विचारलं, म्हणलं आजी हे अमुक व्यक्तीचं घर कुठलं? त्या म्हणाले, मला काय माहिती दादा. मग तिथे एक दुसरे आजोबा होते. मला वाटलं ते आजोबा तरी सांगतील, यांना विचारून बघाव, ऊन पण होतं भरपूर. मी म्हणलं आजोबा हे घर माहिती का? ते तर एवढे मिश्किल, ते काय म्हणायचे का? मला माहिती पण मी सांगणार नाही. काय माहिती ते म्हणे, हा तू पोस्टमन आहे ना, मग शोध की स्वतः.
2: बरोबर आहे त्यांचं.
1: मग म्हणलं आता काय की आपल्याला शोधणं गरजेचं होतं.
3: मग सापडलं घर.
1: हो, मग पोस्टमन घर न शोधता कसा काय जाईल बरं.
2: अगदी बरोबर.
1: मग एका छोट्या मुलानी ना मला विचारलं की काका तुम्ही आमच्याच घरी आलात ना. मी म्हणलं कदाचित हेच घर दिसतंय बरं का, आपल्याला ह्याच घरी बोलवलंय म्हणजे हेच घर असणार आहे. त्या दिवशी मला एक गोष्ट नक्की कळाली आणि ती गोष्ट म्हणजे अशी की गुगल मॅप असो किंवा नसो, गावातली मुलं हीच खरी पोस्टमनची नेव्हिगेशन सिस्टीम बरं का.
0: अगदी बरोबर.
1: पण काय झालं ना, त्या कामात मला असा एक प्रसंग आला की जो मला अजूनही विसरता येत नाही.
2: तो कोणता?
1: एक वृद्ध गृहस्थ होते आणि त्यांचा मुलगा दूर परदेशात होता. एक दिवस त्याचं पत्र आलं होतं. मी ते पत्र त्या आजोबांना दिलं. आजोबांनी हातात पत्र पण घेतलं पण ते असे शांत होते. मला, मी म्हणलं आता पत्र दिलंय, माणसाला उत्सुकता असते ना काय लिहिलंय काय लिहिलंय वाचण्याची. पण त्यांनी काही पत्रच उघडलं नाही.
2: का?
1: ते म्हणाले, बाळा हे पत्र तूच वाचून दाखव ना. मग मी ते पत्र उघडलं आणि वाचायला सुरुवात केली. त्यात लिहिलं होतं, बाबा माझी काळजी करू नका, मी सुखरूप आहे. इतकं वाचलं तर त्या आजोबांनी लगेच माझा हात धरला आणि म्हणाले, बस आता पुढचं मी उद्या वाचेल.
0: का बर?
1: मला पण तोच प्रश्न पडला. मी म्हणले की ठीक आहे पण का बर उद्या? ते म्हणाले की माझा मुलगा सुखरूप आहे ना, एवढं मला कळलं ना, आज एवढाच आनंद पुरेसा. त्या दिवशी जाणवलं की आपण फक्त पत्र पोहोचवतो पण कधी कधी त्या पत्रासोबत आपण कोणाला तरी जगण्याची ताकदही पोचवत असतो.
2: अगदी.
1: रेखाताई, तुझा काय अनुभव होता का?
2: आहे ना, माझ्याकडे पण खूप छान अनुभव आहे. मलाही एक प्रसंग आठवतो. ते जे पत्र होतं ना ते एका जवानाचं होतं आणि ते पत्र त्याच्या आईला द्यायचं होतं. आईनं पत्र घेतलं आणि आई मला म्हणाली, तूच वाचून दाखव म्हणे. मग मी वाचायला सुरुवात केली. त्यात लिहिलं होतं, आई मी सुखरूप आहे. ती लगेच म्हणाली, बस थांब आता. ती म्हणाली, माझा मुलगा सुखरूप आहे हे कळलं ना, आता बाकीचं मी स्वतः वाचून घेईन. म्हणजे त्यांना वाचता येत होतं पण त्यांना फक्त तेवढं ऐकून घ्यायचं होतं माझ्याकडे.
1: म्हणजे सुखरूप आहे याच्यातच त्यांचं समाधान झालं.
0: कसं आहे ना, जवानाचं पत्र आलं की कधी कधी आईला ही पण भीती असू शकते की त्या पत्रात न जाणो काय काय लिहिलेलं असेल,
2: काय बातमी
0: आणि ते मी कशी वाचू. माझ्या मुलाची जी सुखरूपता कळली तर हेच माझ्यासाठी खूप आहे, नाही का?
2: तसंच त्यांचं काहीसं घडलं.
4: कधी कधी दोन शब्दांचं पत्र

0: संपूर्ण आयुष्याला आधार देतं।
1: काय ना सविताताई, माझ्या वडिलांचा एक खूप चांगला अनुभव होता लहानपणाचा, म्हणजे 70 च्या दशकातली गोष्ट होती। माझे वडील आहे ना मामाच्या गावाला शाळेला होते, तर त्यांच्या आईचं म्हणजे माझ्या आजीचं ना वडिलांवर खूप प्रेम होतं। आणि वडिलांना कसं की घरचं जेवण आवडायचं, म्हणून वडील एक दिवशी गुपचूप आहे ना आमच्या आजोबांना ना सांगता घरी निघून आले।
0: अच्छा।
1: घरी निघून आल्यानंतर आजोबा शेतातून ज्या संध्याकाळी बघितलं तर वडील समोर माझे, असा आजोबांना राग आला की हा आलाच कसा शाळा सोडून। मग आजी म्हणाली जाऊ द्या बा, मुलगा आलाय जेवण करेल उद्या जाईन। वडील म्हणे नाही मी 2-3 दिवस राहणार वगैरे। आजोबा म्हणे ते काही लाड चालणार नाही, उद्या सकाळी तुला 4 वाजता जावं लागेल। आजी म्हणे सकाळ सकाळ 4 वाजता कस काय जायचं वगैरे। तर आजोबा म्हणाले तू काही काळजी करू नको, मी बघतो काहीतरी गावामध्ये। आजकाल आपल्याला पोस्टमन पोस्ट वुमन असं म्हणतात ना, त्यावेळेस त्यांना टपाल्या म्हणायचे, टपाल पोहोचवणारा। हा, तर मग आजोबांनी काय केलं, गावातला एक टपाल्या होता त्याला सांगितलं मुलगा आलाय असं असं आहे त्याला पोहोचवायचंय वगैरे। तो म्हणे काही काळजी करू नको, तुझ्या मुलाला मी सकाळी 4 वाजता घेऊन जाईन, त्याला फक्त तयार करून ठेव। घरी आले आजोबा, आजोबा वडिलांना म्हणाले याला सकाळी 4 वाजता तयार करून ठेव। वडिलांना असं वाटलं की उगाच आलो मी, एक तर थंडीचे दिवस, सकाळी 3:30 वाजता उठून आंघोळ वगैरे करून वडील एकदम तयार। त्या टपल्याने काय केलं माहितीये, वडिलांना घेतलं तो 20 किलोमीटर चालत गेला।
0: बापरे,
1: वडिलांना तसंच नेलं,
0: तेवढं पायी चालायला।
1: हा, त्याच्यानंतर 20 किलोमीटर वर गेल्यानंतर मग तिथे दुसरा टपाल्या आला, यांनी काही त्याची पत्र जी होती ती दिली आणि माझे वडील पार्सल म्हणून त्या टपाल्याला गेलं।
2: म्हणजे त्यांच्यासोबत पुढे
1: त्यांच्यासोबत पुढे 10 किलोमीटर।
2: अरे बाप।
1: आणि मग वडील दुपारची शाळा होती, दुपारच्या शाळेत वडील पोहोचले। हा, म्हणजे टपाल्याला त्यावेळेस हे पण काम करावं लागेल। म्हणजे खरंच टपाल्या त्यावेळेस नात्यांचा संदेश वाहक हा होता।
0: शरद, तुझा तो पावसाचा प्रसंग सांग ना।
3: हो सांगतो। एकदा डोंगराच्या पलीकडच्या गावात टपाल घेऊन गेलो। दुपारी अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला।
0: कसा गेलास तू?
3: सांगतो, रस्ता बंद, नदीला पाणी, परत येणं शक्य नव्हतं।
1: अरे बापरे।
3: ज्या घरात पत्र द्यायचं होतं तिथं पोहोचलो।
0: पोहोचलास एवढं करून?
3: हो, पत्र दिलं। घरचे म्हणाले आता परत कसे जाणार? मी म्हटलं जाईल। ते म्हणाले रस्ता बंद आहे।
0: म्हणजे पोस्टमनला त्या दिवशी होम डिलिव्हरी मिळाली तर?
3: त्या रात्री त्यांनी मला घरी ठेवून घेतलं।
1: म्हणजे मुक्कामच झाला तर?
3: हो, भाकरी पिठलं खायला दिलं। त्यांच्या मुलाचं पत्र होत। पत्रात लिहिलं होतं, दिवाळीत घरी येण्याचा प्रयत्न करतो। वृद्ध वडिलांनी पत्र छातीशी धरलं, माझ्याकडे पाहून म्हणाले तुम्ही आलात म्हणून आज माझ्या मुलाची बातमी आली। त्या रात्री मला जाणवलं पाऊस मला थांबवत होता, पण कुणाची तरी वाट पाहणं मला पुढे घेऊन गेलं।
1: तुम्हाला सांगू का, मला एक असा खूप छान प्रसंग आठवतो। बघा, एक 2-3 वर्षांपूर्वी काम करत होतो आपलं आणि एक मुलगा आला तिथे। तो मुलगा म्हणे काका मला एका ठिकाणी जायचं आहे, मी नवीन आहे या भागात, पण आता हे घर शोधू कसं? तर मी त्याला म्हणलं बघू बरं पत्ता कोणता आहे। तर तो पत्ता बघितला तर पत्ता जो आहे तर तो जिथं मी पत्र देतो ज्या भागात त्याच भागातला होता।
0: अच्छा।
1: मग मी त्या मुलाला म्हटलं आता तू कसा जाणार वगैरे? तर तो म्हणे मी काय गाडी वगैरे काय आणली नाहीये। त्याला म्हणलं थोड्या वेळ थांब, मी आता 11 वाजता पत्र घेत असतो तर तुला त्या भागात घेऊन जातो। मग तो मुलगा म्हणे की ठीक आहे काका मी थांबतो। मग तो मुलगा थांबला थोडा, मी पत्र वगैरे घेतली सर्व आपली बॅग वगैरे ठेवली, तो मुलगा मस्तपैकी गाडीवर बसला मागे, मी त्याला त्या घरी सोडलं। तो म्हणे थँक्यू काका। तर मी त्याला म्हणलं पण तू असा आला कसं ना इकडे, की पोस्ट ऑफिस मध्ये तुझं कामच नव्हतं, तुला तो पत्ता शोधायचा होता। तर तो काय म्हणे माझ्या आईने सांगितलं होतं की जर तू कधी जरी चुकलास ना तर शेजारच्या पोस्ट ऑफिस मध्ये जायचं जवळच्या, तो माणूस तुला घरी नेऊन सोडेल। म्हणजे पोस्ट ऑफिसचा असं पण उपयोग होत आहे
0: म्हणून
2: सांगती रस्ते बरोबर।
1: रेखाताई तुझा छान किस्सा।

0: असेल ना।
1: अरे सागर, आता तुला किस्से काय सांगू, आजकाल तर पत्र किती कमी झालंय हे आपण सगळे बघतोच की नाही। मोबाईल, मेसेज, ईमेल, व्हिडिओ कॉल यामुळे आपलं कामच किती कमी झालंय
2: हो ना। आणि आता तर पोस्टमनच्या आधी नोटिफिकेशन येतं,
0: आणि नोटिफिकेशन आलं की पहिला प्रश्न कोणाचा मेसेज असेल, आणि मग दुसरा प्रश्न तर सर्वांनाच माहिती आहे
3: रिप्लाय का नाही केला।
4: माध्यम बदललं पण माणसाला आजही कुणीतरी आपली आठवण काढावी असंच वाटतं।
5: पूर्वी पत्राची वाट पाहायचे, आता मेसेजची भावना मात्र तीच आहे।
2: अरे हो, आपण एवढ्या वेळापासून बोलतोय पण आजचा दिवस कशासाठी हेच नाही सांगितलं नाही का?
0: हो अरे, आजचा दिवस तर खास आहे ना।
1: आज आहे
3: टपाल दिन।

0: टपाल दिन म्हणजे फक्त पोस्टमनचा दिवस नाही, तो त्या प्रत्येकाचा दिवस आहे ज्यानं कधीतरी एखाद्या पत्राची वाट बघितलेली आहे.
1: त्या आईचा, त्या जवानाच्या आईचा,
2: त्या वडिलांचा
3: आणि त्या पोस्टमनचा, जो ऊन पाऊस चिखल काहीही असो टपाल मात्र पोहोचवत राहतो. पोस्टमन फक्त टपाल घेऊन जात नाही, तो कुणाचं प्रेम घेऊन जातो,
1: कुणाची आठवण,
3: कुणाची आशा,
1: कुणाची काळजी. तो फक्त पत्ता शोधत नाही, माणूस शोधतो.
2: तो फक्त लिफाफा देत नाही,
3: तो संदेश देतो.
4: आणि कधी कधी एक छोटस पत्र संपूर्ण घराचा दिवसच बदलून टाकत.
0: म्हणूनच
5: पोस्टमन नात्यांचा संदेश वाहक.
4: काळ बदलला, संवादाची माध्यम बदलली, पण माणसाला माणसाशी जोडण्याची गरज आजही तितकीच आहे.
0: एका पत्रात प्रेम असतं
1: आणि एका पोस्टमनच्या पावलांमध्ये कुणाचं तरी सुखदुःख घेऊन जाण्याची जबाबदारी असते.
3: टपाल दिनाच्या निमित्ताने या नात्यांच्या संदेशवाहकांना मनपूर्वक सलाम.

राष्ट्रीय टपाल दिनानिमित्त समन्वित रूपक पोस्टमन नात्यांचा संदेशवाहक आताच आपण ऐकलत. लेखन बळीराम वाघ. सहभाग वैजयंती नांदगावकर, स्मिता नामदे, अनुप्रिता भाले, नयन पवार आणि अनिल नरवडे यांचा. निवेदन आणि निर्मिती सहाय्य स्मिता नामदे यांचं. सादर करते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.
1: नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना.
2: अहो, पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व, संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
1: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवा आकाश गाठतय,
2: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
1: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
2: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
1: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना, ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
2: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
1: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
2: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100° FM गोल्ड वाहिनीवर.

0: हैशटैग नवदुर्गा उत्सव प्रेरणेचा।
1: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे। 300.5 मीटर्स अर्थात 963 किलोहर्ट्सवर आपण आमचं प्रसारण ऐकत आहात। श्रोते हो, सकाळचे 9 वाजलेत। आता प्रसारित करीत आहोत लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मिस्टर नटवरलाल या चित्रपटातील लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार राजेश रोशन।

0: दिल खुलास महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शनिवार सकाळी 7:25
1: तुमचा चहा
2: EMI भाडं कसं मॅनेज करू?
3: एक जुगाड आहे, बक्कळ पैसे मिळतील.
2: कसं?
3: तुझे बँक डिटेल्स दे, काही लोक पैसे पाठवतील, नंतर त्यांच्या सांगण्यावरून दुसऱ्या कोणाच्या तरी अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर कर, कमिशन मिळेल.
2: एवढे इझी?
3: कसलं इझी, हे तर मनी म्युल आहे. इल्लीगल पैसे पाठवतात दुसऱ्याच्या अकाउंट मधून, गुन्हा आहे, जेल सुद्धा होऊ शकते.
2: अरे बाबा नाही. तुमच्या बँक अकाउंटला सेफ ठेवा, कोणालाच वापरू देऊ नका. RBI सांगते.
4: जाणकार रहा, सतर्क रहा.
5: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया प्यासा या चित्रपटातील गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांच्या युगलस्वरात साहिर लुधियानवी यांचं गीत, संगीतकार SD बर्मन.

0: दर रविवारी सकाळी 7:25 आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम आपली मराठी अभिजात मराठी।
1: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा।

सरफरोश या चित्रपटातील जगजीत सिंग यांनी गायलेलं निदा फाजली यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीत दिलं होतं जतीन ललित यांनी. श्रोते हो, लखलख चंदेरी कार्यक्रमाचा आस्वाद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून.

ऐत्राज या चित्रपटातील उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या युगलस्वरात समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं हिमेश रेशमिया यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया सागर या चित्रपटातील आशा भोसले आणि एस पी बालासुब्रमण्यम यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत. संगीतकार आर डी बर्मन.

फेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 9:30 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत झुंबर ही कौटुंबिक श्रुतिका. श्रुतिकेचं लेखन केलंय संदीप केदार यांनी. लेखकासह सहभागी झाल्यात विद्या पाटील आणि नरेंद्र कुमार ठाकूर. ऐकूया झुंबर ही कौटुंबिक श्रुतिका.

हम है राही प्यार के या चित्रपटातील अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत नदीम श्रवण यांनी दिलं होतं. आणि श्रोते हो, याबरोबरच आजचा लखलख चंदे

0: वासंती वासंती झाली का तुझी तयारी? पुन्हा नंतर म्हणशील किती घाई करता घाई करता.
1: अहो झालं तुमचं सुरू. बरं मला अगोदर सांगा मी कशी दिसते.
0: तुझ्या रूपावर भावलो तेव्हापासून माझी नजर आता थोडी मंदावलेली आहे वासंती.
1: समजता तर तुमचे टोमणे मला.
0: अगं टोमणे नाही, तुझ्या तेजापुढे ना काय होतं सांगू का, माझी नजर अध होते.
1: बर
0: आता जवळचा नंबर वाढला अशी थोडी जवळ आहे बरं. हा हा हा
1: दुरून लक्षात येत नाही का काय तुमचं भलतच काहीतरी.
0: काय सांगू वासंती तुला, गर्भासराव जेव्हापासून सुरू झाला ना तेव्हापासून असं तरुण झाल्यासारखं वाटायला लागलंय.
1: अरे वा
2: वसंता येऊ का?
0: आला आला बघ आपला मधोबा आला. आला की नाही? ये ये मधोबा ये. तुला विचारायची गरज पतीपासून पडते रे. ये अतिथी देवो भव.
2: धन्यवाद धन्यवाद. बरं वसंता,
0: हा
2: म्हणजे या वर्षी तरी आता तू गरबा नीट खेळशील का की मागच्या वर्षासारखं गरबा कमी आणि वासंती वनींच्या मागे मागे जास्त फिरशील?
0: अरे अरे अरे मधोबा मागच्या वर्षी चुकून झालं ते. खरं तर मी खरं सांगू का वासंतीला मदत करत होतो.
2: बापरे
0: तिचा घागऱ्यात पदर अडकत होता ना म्हणून.
2: अच्छा
1: मदत? अहो तुम्ही माझ्या पायात पाय अडकून नाचत होतात. तुम्हाला काय कळतंय गर्भा? आणि गर्भ तर फार दूरची गोष्ट आहे. तुम्हाला साधी पोळपाटाची पोळी सुद्धा साधी सरळ येत नाही हो.
0: अगं काय बोलतेस वासंती, मी मागच्या वर्षी एकाच वेळेस 4 टाळ्या वाजवून दाखवल्या होत्या तुला आठवत का?
2: अरे वसंता त्या टाळ्या नव्हत्या रे.
0: मग काय होतो?
2: तो तुझ्या पायांचा आवाज होता ज्यानं वासंतीचा नाच थांबवला होता.
1: आता तर यांनी रात्रीपासून गर्भाचा सराव सुरू केलाय.
0: आणि
1: माहितीये रात्री अचानक उठून 1, 2, 3 अशी टाळी वाजवतात म्हणजे असा आवाज येतो. हा असा आवाज देतात.
2: अच्छा म्हणजे 1, 2, 3 टाळी.
1: आणि मला वाटतंय माहितीये का शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन केला असेल आणि यांचा आवाज ऐकून.
0: अगं
1: हो
0: अगं वासंती पोलिसांना कशाला, मी फक्त माझ्या शरीराला सराव देतोय. या वर्षी मी गर्भाचा किंग होणार हे लक्षात ठेव
2: वसंत.
0: गर्भा किंग.
2: तू किंग होण्याऐवजी म्हणजे गर्भा पाहिलास ना तर जास्त बरं होईल. बरं अच्छा वसंत तू नवरात्रीच्या उपवासासाठी काय तयारी केलीस मित्रा?
0: मी खूप कठोर उपवास करणार आहे या वर्षी बरं का. फक्त फळ पाणी आणि उपवासाची थोडीशी खिचडी.
1: आणि बरं का भाऊजी खरं सांगायचं झालं ना उपवास म्हणजे यांच्यासाठी ज्यूसचा उपवास असतो.
2: अच्छा
1: म्हणजे दिवसातून 10 ग्लास ज्यूस पिणार आणि रात्रीची उपवासाची खिचडी ती सुद्धा मनमुराद.
0: वासंती वासंती वासंती शेवटी तू माझी मजा घ्यायची काही सोडत नाही. बघ मधोबा तुझी वहिनी माझ्या खाण्यापिण्याची कशी चेष्टा करते पाहिलं का. पण खरं सांगायचं तर मी फक्त रात्री खिचडी खातो.
2: अरे बापरे.
0: पण ती खिचडी म्हणजे त्यात बटाटे शेंगदाणे मिरची कोथिंबीर आणि अजून काय काय असेल ते ही सगळं टाकते.
2: उपवासाच्या नावाखाली तू हा रेस्टॉरंटचा मेनू तयार करतो.
1: अहो भाऊजी तसं नाही बघा याचं ना एक मोठं गुपित आहे. यांनी नवरात्रीच्या उपवासासाठी एका मोठ्या हॉटेलात उपवासाची थाळी बुक केली होती म्हणजे मागच्या वर्षी. हा उपवास करतात की उपवासाचं खाणं खातात तेच मला कळत नाही हो.
2: अच्छा
1: म्हणजे उपवास केल्याने शरीर शुद्ध होतं असं सांगतात. पण यांच्यासारखं उपवास केलं तर वजन वाढेल कमी होणार नाही हो ना.
0: मधोबा मधोबा वासंतीचं तू अजिबात ऐकू नको. सर
2: बरं
0: तसं असतं तर माझं वजन वाढलेलं दिसतं असतं की नाही तुला?
2: नाही नाही घेरच वाढतोय
0: मग. तूही आता तू हा मधोबा मधोबा मी फक्त फराळी पदार्थ खातो.
2: हे
0: उपवासाचा साबुदाणा चिवडा साबुदाणा वडा बटाटा वडा ओले खजूर बस.
2: म्हणजे काय म्हणावं तुझ्या उपवासाचं खरंच रे. अरे हे खरं म्हणजे ना हे तर लोक फक्त सणासुदीला खातात. तुम्ही उपवासाच्या नावाखाली काही खाणार का?
1: बरं का भाऊजी खरं सांगायचं तर नवरात्र म्हणजे फक्त गर्भा नाही आमच्यासाठी दुर्गा पूजा खूप महत्वाची आहे. म्हणजे आम्ही रोज देवीची पूजा करतो आरती करतो.
2: वासंती वहिनी हे खरं
1: हो.
2: पण वसंता तू दुर्गा पूजेसाठी काय तयारी केली आहेस म्हणजे काही नवीन कपडे घेतले आहेस का? नाही
0: हो हो हो मी वासंतीसाठी एक सुंदर साडी घेतली आहे.

0: आणि माझ्यासाठी एक नवीन कुर्ता घेतलाय बघ.
1: आणि मी पण यांच्यासाठी खूप सुंदर कुर्ता घेतलाय. पण एका दुकानात खरेदी करताना हा माणूस इतका गोंधळला होता भाऊजी, काय सांगू तुम्हाला.
0: अगं वासंती, मी गोंधळलो नव्हतो.
1: मग काय होतं,
0: त्या दुकानात इतके कपडे होते की मला कळतच नव्हतं कोणते घ्यावेत. वासंतीला प्रत्येक गोष्टीत 100 प्रश्न विचारायचे होते. हे चांगलं दिसेल का, ते चांगलं वाटेल का, हे माझ्यावर शोभेल का.
2: अरे वसंता, स्त्रियांचं कामच आहे ना रे,
1: मग
2: त्यांना प्रत्येक गोष्टीतून एकच निवडायची असते. जसा तू पण वसंता, खरेदीचा अनुभव कसा होता रे?
0: अनुभव? अरे आम्ही खरेदीला गेलो आणि त्या दुकानात इतकी गर्दी होती की मी वासंतीच्या हाताला धरलं आणि गरव्यासारखा अक्षरशः फिरायला लागलो. मला वाटलं आम्ही गर्भा करतोय की काय.
1: आणि माहिती का भाऊजी, यांनी एका मुलालाही गरव्याच्या स्टेप शिकवायला सुरुवात केली. अरे मला तर अक्षरशः इतकी लाज वाटायला लागली ना.
2: वसंता, गरबा तुझ्या रक्तातच आहे हे दिसतंय.
1: पण एक खरं सांगायचं झालं ना भाऊजी, नवरात्रीच्या दिवसांमध्ये सगळीकडे ना असं खूप उत्साही वातावरण असतं.
0: प्रश्न नाही,
1: आपण मित्रमंडळ एकत्र येतो, गरबा खेळतो, म्हणजे खूप मजा येते.
2: हो खरंय. आणि या उत्साहातच आपल्या जुन्या आठवणींना उजाळा मिळतो.
0: वसंती, या वर्षी आपण खूप मोठा गरबा खेळू बघ. मी तुला गॅरंटी देतो की या वर्षी मी तुझ्या पायात पाय अडकवून नाचणार नाही.
1: हो अगोदर तुम्ही गरबा खेळायला शिका, मग बोलू आपण त्या विषयावर.
2: म्हणजे तुम्हाला दोघांना खेळताना पण मला खूप आनंद होतो. म्हणजे खर तर तुमच्यासारख्या जोडप्यांना पाहून नवरात्रीचा आनंद अधिक वाढतो.
0: मधोबा, मी काय म्हणतो, तू पण ये ना आमच्या बरोबर खेळायला.
2: मी येतोय. पण वासंती वहिनी, तुमच्या पायांची गरबेची काळजी घ्या. कारण वसंताच्या पायांचा पत्ता नाही बरं. वसंता आता गरबा आणि उपवासाच्या गप्पा झाल्या. पण मला आठवतंय लहानपणीची नवरात्र किती मजा यायची रे वसंता.
0: अरे विचारूच नको, आम्ही लहानपणी गरबा नाही तर गल्ली गरबा खेळायचो. लाकडी दांड्या घेऊन एकमेकांना मारायचो. दांडिया कमी आणि फ्री स्टाईल कुस्ती जास्त असायची बघ.
1: खरं सांगायचं झालं तर लहानपणी गरबा म्हणजे एका हाताने दांडिया आणि दुसऱ्या हाताने खाऊचा डब्बा. म्हणजे यांचा सराव गरब्यासाठी नाही तर तो रात्रीच्या खाऊसाठी असायचा.
0: अगं उपवासाची खिचडी पोटात गेली तरच तरतरी यायची ना. तुला आठवतंय का माधवा, एकदा मी रात्री गरबा खेळताना चुकून एका काकूच्या पायावरच दांडिया मारला होता.
2: हो अरे, आणि त्या काकूने तुला असा काही ओरडा दिला, गरबा खेळायला आलाय की दांडिया घेऊन बॉम्ब टाकायला आलाय रे. विचारलं होतं तुला तिने.
1: आणि माहिती का भाऊजी, माझ्या लहानपणी तर मी खूप मोठी गरबा क्वीन होती.
2: काय सांगताय वहिनी,
1: माझे केस, माझे कपडे आणि माझी स्टाईल सगळंच माझ्यासारखं दिसावं म्हणून खूप साऱ्या जणी प्रयत्न करायचे.
0: आणि आता तू माझ्यासारखी दिसशील म्हणून गरब्याचा ड्रेस घालतेस नाही?
1: काय म्हणाला काय?
0: नाही नाही काही नाही काही नाही, मी म्हणालो खूप भाग्यवान आहे मी की तू मला मिळाली.
1: बर बर.
2: वसंत, तुझं आयुष्य एका गरब्यासारखं झालंय. म्हणजे कधीही कुठेही वाकणार, फिरणार आणि पडणार.
1: बर का माधव भाऊजी, नवरात्रीत आपण देवीच्या 9 रूपांची पूजा करतो.
2: बरोबर.
1: शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा या प्रत्येक रूपात एक वेगळी शक्ती आहे. पण मला काय वाटतं माहितीये का, प्रत्येक स्त्रीमध्ये या 9 रूपांची शक्ती असते. हो ना?
2: खूप बरोबर बोलत नाही. म्हणजे बायका खरंच मल्टी टास्किंग असतात. कधी मुलगी म्हणून बाबांची लाडकी, तर कधी बहीण म्हणून भावाची बॉस, कधी पत्नी म्हणून नवऱ्याची होम मिनिस्टर आणि आई म्हणून सगळ्या घराची प्रमुख.
0: प्रमुख नाही वसंता, प्रमुख नाही, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर.
2: हो,
0: सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळ्या ऑपरेशन्स मॅनेज करणारी. तिचा एक शब्द आणि घरभर शांतता.
1: अगदी बरोबर म्हणते का. आणि या चीफ ऑपरेटिंग ऑफिसरला मदत करणारा असतो त्यांचा एक कॅशियर की जो फक्त पैसे देतो.
2: वसंता, तुझं काय म्हणणं आहे, बायको म्हणजे काय रे?
0: अरे बायको म्हणजे अशी एक व्यक्ती जी तुमच्याकडे गाडी नाही, बंगला नाही, नाही काही, पण तुम्हाला हसून म्हणते तुम्हीच माझं आयुष्य आहात.
2: हो हे खरंय.
0: आणि नंतर लगेच, पण पुढच्या महिन्यात नवीन फ्रीज नक्की घ्यायचा. हेही सांगते.
2: आता कळलं, बायको म्हणजे घरातली अर्थमंत्री.
0: मग
1: आणि बरं का भाऊजी, नवरात्रीचा एक महत्वाचा संदेश म्हणजे स्त्री शक्ती.
2: हो,
1: आजच्या काळात महिला फक्त घर सांभाळत नाही तर त्या प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत.
2: हो,
1: कल्पना चावला, सुनीता विल्यम्स यासारख्या महिला अवकाशात झेप घेत आहेत. किरण बेदी, इंदिरा गांधी सारख्या महिला या सर्वोच्च पदांवर काम करून चुकल्या आहेत.
2: तुम्हाला सांगतो वहिनी, माझ्या ऑफिसमध्ये माझ्या एक बॉस ज्या आहेत ना त्या महिला आहेत.
1: अच्छा.
2: त्यांच्याकडे काम करण्याची एक वेगळीच पद्धत आहे. त्या फक्त काम नाही करत, त्या कामाची आवड निर्माण करतात.
0: माझ्या बायकोला पण

0: स्त्री शक्तीचं वरदान मिळालंय बरं का मधोबा. ती एकाच वेळी तीन कामं करू शकते.
1: काय सांगतोय?
0: सांगतो ना सांगतो. एका हाताने माझ्या बरोबर भांडू शकते, दुसऱ्या हाताने फोनवर तिच्या आई सोबत बोलू शकते, आणि तिसऱ्या हाताने टीव्हीचा आवाज कमी जास्त करू शकते.
2: अहो एक काम तुम्ही पण करू शकतात, म्हणजे कसं कोणतं बघा, माझ्याकडे पाहून हसू शकतात आणि मनातल्या मनात ही माझी बॉस आहे असं सुद्धा म्हणू शकतात.
0: वासंती वासंती
1: वसंत, तू नवरात्रीत गरबा नाही तर तुझ्या बायकोच्या मनासारखं वागशील, तेव्हाच खरी स्त्री शक्ती दिसेल.
2: पण खरं सांगू का, ही गंमत जरा वेळ थोडा वेळ आपण बाजूला ठेवूया. खरंच ना, नवरात्रीचा हा सण आपल्याला स्त्रीचा सन्मान करायला शिकवतो. मग ती मुलगी असो, बहीण असो, पत्नी असो किंवा आई, बरोबर, तिच्या प्रत्येक रूपात एक शक्ती आहे. चला तर मग या नवरात्रीत आपण प्रत्येक स्त्रीला तिच्या कामासाठी आणि तिच्या यशासाठी सलाम करूयात.
1: खूप छान बोललात बहिणी. चल वसंत, यावर्षी गरबा नाही तर महिलांसाठी जोरदार टाळ्या वाजवू.
0: आणि हो बरं का वासंती आणि वधोबा, मी आता गॅरंटी देतो की या टाळ्या मी माझ्या पायाने नाही तर हाताने वाजवीन.
1: एक दोन तीन टाळ्या.

0: झुंबर ही कौटुंबिक श्रुतिका आत्ताच आपण ऐकलीत. श्रुतिकेचं लेखन केलं होतं संदीप केदार यांनी. लेखकासह सहभाग होता विद्या पाटील आणि नरेंद्र कुमार ठाकूर यांचा. कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: दिल खुलास महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शनिवार सकाळी 7:25.
2: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमची आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
3: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
2: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या
4: किंवा संपर्क करा 86 00 20 21 21.

आम्ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो आता प्रसारित करीत आहोत स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: आज आपण ऐकणार आहोत आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित या महिन्याचं गीत. हे गीत लिहिलंय कवी जयंत भिडे यांनी. या गीताला संगीतबद्ध केलंय संगीतकार विजय पवार यांनी. गायक कलाकार आहेत सुहास शामगावकर. तर श्रोते हो, या गीताचा आनंद घेण्यापूर्वी आपण ऐकूया कवी जयंत भिडे यांनी आपल्या कवितेविषयी व्यक्त केलेलं मनोगत आणि काव्यवाचन.
1: श्रोते हो, जीवन एक आनंद यात्रा आहे. निसर्ग न्याहाळत गेलात

तर आनंद क्षणांना फुलांसारखं वेचून उंजळीत घेता येतं. त्या गंधात रममाण होता येतो. आनंद देत आनंद घेत जगावं, आकाशात मुक्त विहार करणाऱ्या एखाद्या विहगासारखं. ओठावरी दिशांच्या आनंद गीत यावे, ओठावरी दिशांच्या आनंद गीत यावे, स्वरगंध प्राशुनिया आनंदी विश्व व्हावे, स्वरगंध प्राशुनिया आनंदी विश्व व्हावे. आभाळ हे अथांग मन मोकळे असावे, होऊन श्याम मेघ बरसून मुक्त जावे, पसरून पंख दोन्ही विहगापरी जगावे, पसरून पंख दोन्ही विहगापरी जगावे, स्वरगंध प्राशुनिया आनंदी विश्व व्हावे, स्वरगंध प्राशुनिया आनंदी विश्व व्हावे. वेचून या क्षणांना क्षण उंजळीत घ्यावे, वेचून या क्षणांना क्षण उंजळीत घ्यावे, सोनेरी क्षण फुलांनी जगणे सजून जावे, सोनेरी क्षण फुलांनी जगणे सजून जावे, झेपावत्या झऱ्यात लय शोधुनी रमावे, झेपावत्या झऱ्यात लय शोधुनी रमावे, स्वरगंध प्राशुनिया आनंदी विश्व व्हावे, स्वरगंध प्राशुनिया आनंदी विश्व व्हावे. माती नभापरिया नाते जगी जपावे, माती नभापरिया नाते जगी जपावे, आजन्म दान द्यावे आनंद घेत जावे, आजन्म दान द्यावे आनंद घेत जावे. होऊन चंद्रसूर्य उजळीत विश्व जावे, होऊन चंद्रसूर्य उजळीत विश्व जावे, स्वरगंध प्राशुनिया आनंदी विश्व व्हावे, स्वरगंध प्राशुनिया आनंदी विश्व व्हावे.

0: आत्ताच आपण ऐकलत या महिन्याचं गीत. कवी आणि गीतकार जयंत भिडे यांची ही शब्दरचना संगीतबद्ध केली होती संगीतकार विजय पवार यांनी. आणि श्रोते हो, हे गीत गायलं होतं सुहास शामगावकर यांनी. काव्यवाचन जयंत भिडे. संगीत संयोजन विवेक परांजपे. यामधील सहभागी वादक कलाकार: हार्मोनियम विष्णू गरुड, बासरी मृगेंद्र मोहाडकर, ऑक्टोपॅड विजय भोंडे, तबला अमित कुंटे आणि इलेक्ट्रॉनिक ऑर्गन विवेक परांजपे. निवेदन लौकिका रास्ते. सादरकर्त्या प्रभा जोशी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: मधुर गीतांची सरगम धुन्न करी मना, सदैव तत्पर श्रोत्यांच्या मनोरंजना, माहितीचा लाभे अनमोल खजिना, कृषी बाल महिला विश्व आनंद देईल जना, एकच नाद घुमतो दश दिशातुनी, आपण सर्वांची लाडकी आकाशवाणी जळगाव आकाशवाणी.
1: तीनशे 311.5 meters अर्थात 963 किलो हर्ट्सवर, तसंच 102.1 FM आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. श्रोते हो, आता सकाळचे 9:55 होत आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा. दागिना म्हणजे पूना गाडगिळ अँड सन्स.
3: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
4: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा.

0: दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, बहिणाबाई गार्डन जवळ, रिंग रोड, जळगाव.
1: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
0: श्रोते हो, आता या कार्यक्रम मालिकेत आपण सोन्याच्या बांगड्यांचे विविध प्रकार पाहत आहोत. तर एक वेगळा प्रकार म्हणजे खिळ्याच्या बांगड्या किंवा खिळ्याच्या पाटल्या. या प्रकारच्या बांगड्यांचं वैशिष्ट्य काय याची माहिती आपल्याला देण्यासाठी आले आहेत पूना गाडगीळ आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब नमस्कार.
2: नमस्कार. आता बांगड्यांचे भरपूर प्रकार आहेत जे आता आपण आजपासून रोजच बघणार.
0: हो,
2: तर खिळ्याच्या बांगड्या हे फार पारंपरिक आहे. खिळ्याची बांगडी म्हणजे एक प्लेन बांगडी बनवली जाते आणि त्याच्यावरती खिळे ठोकून त्याचं एम्बॉसिंग केलं जातं. आणि मग त्याच्यामधले जे आकार असतात ते वेगवेगळे आकार असतात, म्हणजे त्याच्यामध्ये पानं, फुलं, स्वस्ती, कोयरी, तीन पानं, दोन पानं मध्ये फुल, म्हणजे जे आपले ट्रॅडिशनल शुभचिन्हांचे आकार आहेत ते बरेचसे आकार त्याच्यामध्ये असतात. त्या जनरली फार थीन नसतात, म्हणजे जाड नसतात, पातळ असतात. तर साधारणपणे चार बांगड्या आणि दोन पाटल्या असं जर बनवायचं म्हटलं तर साधारणपणे 30 ग्रॅम मध्ये दोन पाटल्या, 40 ग्रॅमच्या बांगड्या, असं 70 ग्रॅम मध्ये बांगड्या आणि पाटल्या बनतात. आताच्या आधुनिक काळामध्ये एक बांगडी किंवा एक पाटलीच घालायचं आहे की दोन्ही हातात एक एक पाटली घालतात किंवा दोन्ही हातामध्ये एक एक बांगडी घालतात. पूर्वीच्या काळामध्ये दोन दोन बांगड्या दोन हातात आणि एक एक पाटली प्रत्येक हातात घाललं हे असं स्त्रियांच्या दृष्टीने किंवा ग्राहकांच्या दृष्टीने. सर्वात जिव्हाळ्याचा त्यातला जो विषय आहे मजुरी प्रत्येक दागिन्यात, तर खिळ्याच्या बांगड्यांची मजुरी सर्वात कमी असते, 4-5% मजुरीच असते. इतर गोष्टींमध्ये 12-14% मजुरी असते, पण खिळ्याच्या बांगड्यांमध्ये मात्र मजुरी ही साधारणपणे 4-5% असते.
0: मोडक सर, खिळ्याच्या बांगड्या आणि पाटल्या याच्याविषयी तुम्ही सांगितलं, पण माझ्या आठवणीप्रमाणे पैलू पाटली आणि पैलू बांगडी हा सुद्धा थोडासा ट्रॅडिशनल किंवा पारंपरिक प्रकार आपण म्हणतो, तर याविषयी आम्हाला सांगा.
2: जसं खेळाच्या बांगड्यांमध्ये बनवणं सोपं होतं, त्यामुळे जास्त मशिनरी लागणं वगैरे असं काही नाही, हातघडाईमध्ये बनतात. तसं पैलू पाटली हातघडाईमध्येच बनते, की त्याच्यामध्येही बेस एक बांगडीचा किंवा पाटलीचा गोल असतो आणि त्याच्यावरती जसं वरती मी सांगितलं खेळाच्या यांनी वेगवेगळे आकार केले जातात, त्याच्यामध्ये हाफ राऊंड चे आकार असतात. मग ते एकतर सलग हाफ राऊंड असतो किंवा तिरक्यात असतो किंवा उभ्यामध्ये असतो, तो म्हणजे पैलू झाला. ज्याप्रमाणे साड्यांमध्ये बुट्टे असतात ना, तसे हे बुट्टेच, म्हणजे थोडेसे त्याला घळीसारखा आकार देऊन वगैरे बनवलेले असतात आणि ती प्रॉपर मध्ये ती बांगडी दिसावी म्हणून त्याला परत बाजूनी त्या कानस बांगड्या ज्या मी म्हंटल अगदी थीन तारेसारख्या त्या त्याला सोल्डर केलेल्या असतात, त्यामुळे ते उठून दिसतं आणि त्याला हाय पॉलिश केलेलं असतं, कारण ते जे बुट्टे किंवा पैलू असतात ते उठून दिसावेत म्हणून. साधारण बांगडी म्हणाल याच्यातली तर ती साधारणपणे 15 ग्रॅम पर्यंत बनते, पाटली म्हणाल तर 20-22 ग्रॅम पर्यंत बनते. त्यामुळे 45 ग्रॅमच्या दोन पाटल्या आणि 40 ग्रॅमच्या 4 बांगड्या असं म्हटलं तर 65-70 ग्रॅम पर्यंत एकत्रितपणे बनत. आणि परत मगाचा आवडीचा विषय, मजुरी केवळ 4-5%
0: आणि साईज प्रमाणे त्याचं वजनही बदलतं.
2: साईज प्रमाणे वजन बदलतं, फक्त ते डायमीटर बदलणार असतो म्हणून थिकनेस सगळ्यांचा सारखाच
0: सारखा असतो. हा खूपच महत्वाचा आणि इंटरेस्टिंग विषय आहे, कारण पाटल्या बांगड्या महिलांच्या जिव्हाळ्याचे असतात. याविषयी अजून माहिती घेणार आहोत पुढील भागात. अमित मोडक सर, तुम्ही आज आलात आणि माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
1: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
0: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगे आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, बहिणाबाई गार्डन जवळ, रिंग रोड, जळगाव.
3: श्रोते हो, प्रायोजित कार्यक्रम दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगीळ अँड सन्स हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, सकाळचे 10 वाजलेत आता.

रसिको हो नमस्कार. आपकी पसंत ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना अर्चना मुळेचा नमस्कार. श्रोतेहो, आपलं स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पलकों की छाव में या चित्रपटातील गीत पसंती या सर्वांची. नसवाला चौक मलकापूर इथले संजय पाटील, सौ उषा पाटील, प्रथमेश पाटील, निवृत्ती क्षीरसागर संजय चौहान, जत जिल्हा सांगली इथले श्याम कुलकर्णी, राम कुलकर्णी, श्रद्धा आणि डॉक्टर अभिलाषा उगले, तसंच एकता कॉलनी शेलू बाजार जिल्हा वाशिम इथले दत्तात्रय लकडे, वंदना लकडे, संकेत लकडे, श्रद्धाताई लकडे, सोज्वल लकडे, वाढोणा रामनाथ जिल्हा अमरावती इथले डॉक्टर ऋषाल उगले, तसेच मुक्काम पोस्ट गोवर्धन जिल्हा वाशिम इथले रवींद्र पवार, मीना पवार, श्रीकांत आणि एकनाथ काळे. ऐकूया या सर्वांच्या पसंतीचं गीत.

आय दिन बहार के या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. पसंती या सर्वांनी कळवली होती. रोकडेश्वर नगर पांगरा शिंदे तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथले पेंटर रामचंद्र इंगोले, सिद्धांत इंगोले, टिक्कू इंगोले, रमाबाई इंगोले, मयुरी सुरभी मंजुषा आणि गौतम इंगोले, तसंच नामदेवराव शिंदे पाटील, मास्टर विलास, सुनील जबडे आणि चंदू बळखंडे, माटेश्वर श्रोता संघ नागेश्वर नगर माटेगाव तालुका पूर्णा इथले, शेषराव बोबडे, सोनाजी सीताराम, वैष्णवी सुवर्णा, वेणुताई, शुभम बोबडे, बालाजी बोबडे, साहेबराव लोखंडे, मारोतराव भुसारे, तसंच झुमरी तलाया इथले देव इंगोले, छकुली इंगोले, छोटूदादा इंगोले आणि टेलर आर डी इंगोले. आपकी पसंत कार्यक्रम आपण ऐकत आहात श्रोते हो आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया हमारा दिल आपके पास है या चित्रपटातील अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या युगलस्वरात जावेद अख्तर यांचं गीत ऐकायचं या श्रोत्यांना. छत्रपती संभाजीनगर इथले प्रकाश बोरगावकर, सुषमा प्राजक्ता प्रांजली, सोहम बोरगावकर, सदानंद बोरगावकर आणि सुभाष बोरगावकर. मुक्काम पोस्ट बोरी तालुका जाफराबाद जिल्हा जालना इथले सुधाकर राजे जाधव, डॉक्टर प्रशांत राजे जाधव, जगुताई राजे जाधव, साक्षी राजे जाधव, संचित वायाळ हे श्रोते आहे आरेगाव इथले, तसंच मोताळा इथले प्रथमेश देशमुख, स्वामी देशमुख, प्रणाली देशमुख आणि सानवी देशमुख, तसंच समस्त राजे जाधव, वायाळ आणि देशमुख परिवार. धामणी मानोरा इथले तुळशीराम डेरे, माया डेरे, संदेश डेरे, आदेश डेरे, किरण डेरे, प्रज्वल डेरे आणि दादुल्या डेरे, तसंच सोमठाणा जिल्हा वाशिम इथले डॉक्टर विशाल कवाणे, ललिता कवाणे, तसंच शिवाजीनगर मानोरा धामणी इथले मुन्ना होलगरे आणि किसन वायाळे आणि चंद्रकांत पाटील. ऐकूया या सर्वांच्या पसंतीचं हमारा दिल आपके पास है या चित्रपटातील गीत.

धडकन या चित्रपटातील उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं गीत आत्ताच आपण ऐकलं. पसंती या सर्वांची होती. शिरपूर इथले गिरीश देशमुख रेणुका आरव, जिंतूर इथले राम रेघाटे संगीता रेघाटे, डोंबिवली इथले सुभाष बोरकर छाया बोरकर, मालेगाव इथले श्रीराम हजारे सुरेखा हजारे, रिसोड इथले साकेत वसमतकर दत्ता नगरकर कांता भिसडे आणि संगीता भिसडे, तसंच बेंगलोर कर्नाटक इथली जयाजी जोशी. आपकी पसंत कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया इम्तिहान या चित्रपटातील कुमार सानू आणि बेला यांच्या आवाजातील गीत. पसंती या सर्वांची आहे. जिल्हा बुऱ्हाणपूर इथले मुक्काम पोस्ट मोहद इथले मुशरफ खा तडवी, जरीना तडवी, मुबारक तडवी, परवेज तडवी, बिटिया रोजमेन, तैमूर तडवी, भैया तडवी, रीना मुशरफ तडवी, रोजूबाई तडवी, सनी बाबू परू आणि समस्त तडवी परिवार, तसंच मुक्काम हिप्पर सोगा तालुका औसा जिल्हा लातूर इथले उस्मान शेख फौजी, सायरा बानो शेख, दस्तगीर शेख, फैजन बी शेख, शाकिर शेख, इस्लाम बी शेख, बाबा शेख, करिश्मा शेख आणि सिमर शेख, तसंच वळसंगी इथले सानिया शकील पठाण आणि नीलोफर शेख. ऐकूया या सर्वांच्या पसंतीचं इम्तिहान या चित्रपटातील गीत.